0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वास.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 28 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळेल तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्यामुळं गृहस्थाश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसं होईल असं कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचं मूळच काढून टाकावं, म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावं. हा देह माझा नाही हे आपल्याला पटतं, पण अखंड सहवासानं आपलं त्याच्यावरती प्रेम जडतं. एकदा देहावर प्रेम जडलं म्हणजे मग अभिमान हा आलाच, त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध हे येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणं. ही भावना टाकून काम केलं तर व्यवहारात कुठं नडतं? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्यामुळं त्याला इतकं महत्त्व नाही. नुसता जाडजूड देह काय कामाचं आहे? आपलं मन तयार झालं पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनानं जाणून घेतलं म्हणजे मग अभिमान रहित होता येतं. नेहमी भगवत भजनामध्ये राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावं, त्याला शरण जावं. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावं. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेनं घडावी असं जोपर्यंत आपल्याला वाटतं आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गानं जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचं फळ भगवंतावर सोपवावं आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावं. आपलं अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावं. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडलं असताना आपलं अंतरंग शोधून पाहावं की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का. तसं असेल तर ते मनातून जबरीनं काढून टाकावं, आणि ते थोडं जरी शिल्लक राहिलं तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनानं आपल्याला निश्चयानं असं सांगितलं पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही. आपलं अंतःकरण इतकं शुद्ध आणि सरळ असावं की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असं अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही? जो आत बाहेर भगवंतानं भरून राहील किंवा त्या ज्ञानानं भरून राहील तोच खरा ज्ञानी आहे. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचं स्मरण ज्याचं मन व्यापून टाकेल तोच खरा साधक आहे, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते वितळतं, तसं नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

निरूपणकार पद्माकर देशपांडे। दशक दुसरे, समास पहिला। मूर्ख लक्षणे। ओंकार रूप असलेल्या एकदंत त्रिनयन गजाननास नमस्कार असो। आपण कृपादृष्टीने भक्तजनांना अवलोकावे। वेदांची माता असलेल्या ब्रह्माची कन्या श्री शारदेस नमन। स्फूर्तिरूपाने आमच्या अंतरात कृपावंत होऊन वास कर। सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून, रघुनाथांचे स्मरण करून, ज्यांचा त्याग करायचा आहे अशी मूर्ख लक्षणे बोलत आहे। एक मूर्ख, एक पढत मूर्ख, दोघांची लक्षणे ओळखून श्रोत्यांनी विवेक धरला पाहिजे। पुढील भागात पढत मूर्खांचे लक्षण सांगणार आहे, तरी सावधपणे ऐकावे। आता यावेळी मी मूर्खांची लक्षणं सांगणार आहे। तसं पाहिलं तर लक्षणं खूप आहेत, मात्र त्यापैकी काही सांगतो ती लक्ष देऊन ऐका। जे प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही, जे केवळ अज्ञाने आहेत, त्यांची ही लक्षणे आहेत। ज्यांच्या उदरातून जन्म झाला त्या आई वडिलांना विरोध करून पत्नीला स्थान देतो तो एक मूर्ख। आपले नाते गोते सोडून स्त्रीच्या अधीन होतो व तिला मनातील गुप्त गोष्ट सांगतो तो एक मूर्ख होय। दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, सासऱ्याच्या घरी राहतो, कुळ न पाहता कन्या निवडतो तो एक मूर्ख। अहंकार धरून समर्थ व्यक्तीला आपल्या समान मानतो व त्याच्यावर अधिकार गाजवू पाहतो तो एक मूर्ख। स्वतःची स्वतः स्तुती करतो, आपल्याच देशात असूनही विपत्ती भोगतो, वडिलांची कीर्ती सांगत राहतो तो एक मूर्ख होय। अकारण हसत राहतो, सांगूनही विचार करीत नाही, अनेकांशी वैर धरतो तो एक मूर्ख। आपल्या लोकांबाबत दुरावा धरून परक्यांशी मैत्री करतो, रात्रीच्या वेळी दुसऱ्याचे न्यून सांगतो तो एक मूर्ख। सगळेजण जागे असतील तरी त्यांच्यामध्ये झोपतो, दुसऱ्या ठिकाणी जाऊन जास्ती भोजन करतो तो एक मूर्ख। आपले मान किंवा अपमान स्वतःच उघड करतो। जुगार, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारागमन, लघुपक्षी क्रीडा आणि किन्नरी गायन ही सात व्यसने करतो तो मूर्ख होय। दुसऱ्याचे पाहून स्वतः प्रयत्न करणे थांबवतो, आळसामध्ये संतोष मानतो तो एक

मूर्ख, आपल्याला जिथे मान असतो तिथे नेहमी जातो, इतरांचा मात्र मान राखत नाही, तो एक मूर्ख. आपला नोकर श्रीमंत झाला तर त्याच्या कलाने वागतो, नेहमी रागावतो, तो एक मूर्ख. कारण नसताना चिंता करणारा, अपराध नसताना दंड करणारा, किरकोळ गोष्टींसाठी कंजूसपणा करणारा, तो एक मूर्ख जाणावा. देवाशी आणि पित्याशी वैर धरणारा, शक्ती नसताना मध्यस्थी करणारा, मुखातून शिवीगाळ करणारा, तो एक मूर्ख होय. घरी बसल्या बसल्या दातोट खाणारा, बाहेर मात्र दिन बापडा, असा जो वेडसर, तो एक मूर्ख. नीच व्यक्तीशी संगत करतो, एकांतात परस्त्रीबरोबर राहतो, प्रवास करताना खात राहतो, तो एक मूर्ख. स्वतः परोपकार करीत नाही आणि कोणी उपकार केला तर अपकार करतो, थोडंसंच करतो पण खूप बोलतो, तो एक मूर्ख. तापट, आळशी, कुटील, शील चांगले नसलेला, धारिष्ट नसलेला, तो एक मूर्ख. ज्याच्याकडे विद्या नाही, वैभव नाही, धन नाही, पुरुषार्थ नाही, सामर्थ्य नाही, तरीही जो गर्व करतो, तो एक मूर्ख होय. नामर्द, खोटारडा, लबाड, वाईट कर्म करणारा, जास्त झोपणारा, तो एक मूर्ख होय. उंचावर जाऊन वस्त्र नेसणारा, चव्हाट्यावर जाऊन शौच करणारा, सदा सर्व काळ नग्न राहणारा, तो एक मूर्ख. ज्याचे दात, डोळे, नाक, हात, वस्त्र आणि पाय नेहमी मलिन असतात, तो एक मूर्ख. वैधृती आणि व्यतिपात या कुमुहूर्तावर कामे करतो, अपशकुन करतो, घात करतो, तो एक मूर्ख जाणावा. अशा तऱ्हेची ही मूर्ख लक्षणे दुसऱ्या समासात सांगितली असून त्याचा पूर्वार्ध संपलेला आहे, उत्तरार्ध ऐकूया.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्मी.

देवे हे श्रीमद भागवतामधला हा श्लोक आहे. या जगात कुणाचाही कुणाशीही चिरंतन संबंध नसतो, अगदी स्वतःच्या देहाशी सुद्धा नसतो. मग पत्नी आणि मुलांशी तरी कसा असेल तो? श्रोते हो, इथं पत्नी आणि मुलांना वाईट म्हणण्याचा किंवा त्यांना दोष देण्याचा मुळीच हेतू नाही, पण घरात नित्यजवळ असणारे तेच असतात म्हणून त्यांचा उल्लेख या श्लोकामध्ये करण्यात आलेला आहे. अहो, पती तरी कुठं नित्य असतो? पती पत्नीपैकी सहसा एक जण आधी जातो तर दुसरा नंतर. सगळंच अनित्य आणि अशाश्वत आहे. मात्र सद्विचार, सद आचार आणि भक्तिभाव चिरंतन आहे, चिरंतन. अहो, आराध्य दैवत कोणतंही असो, नित्य भक्तिभाव मोलाचा असतो.

हे बावलाय देव मना मल्हारी, शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मल्हारी गीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला संगीत मधुकर पाठक यांचं होत. श्रोते हो, स्त्री गीतांची फार प्राचीन अशी परंपरा प्रत्येक प्रदेशाला असते. हसत खेळत मन मोकळं करण्याबरोबरच लोककथा, लोकसंस्कृती आणि लोकसंगीत जपण्याचं खूप मोलाचं कार्य या लोकगीतांद्वारे नित्य घडत असतं. असंच हे एक लोकगीत आहे, मोहनदारा अजिंक्य आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, संगीतकार मधुकर पाठक.

श्रोतेहो, कष्ट केल्यापासून तर कुणालाच पर्याय नसतो. कष्ट केले तरच शेती पिकते, धान्य मिळतं, धनही लाभतं. सगळं कुटुंब जेव्हा शेतीमध्ये अहोरात्र राबत असतं तेव्हाच धान्यलक्ष्मी प्रसन्न होत असते. कष्ट तर चुकणार नाहीतच. मग हे काबाड कष्ट करताना ओढ्यावर गाणी विहरत असतील तर मग या कष्टांचा त्रास जाणवत नाही. कामं देखील त्याला सुरात सुलभ आणि सुगम होतात. कसं तेच आता ऐकूया शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या भलरी गीतामधून. भलर तुझी भलर, भलगडी दादा भलर.

0: कधी स्वप्नी मला ही दिसले उठी भिडले चांदीचे पेले, कधी स्वप्नी मला ही दिसले उठी भिडले चांदीचे पेले, हाती कथलाचे पुसणे आले परी त्याचे सोने झाले, कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी, कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी। अहो मनात वाटे हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या चित्ती याला पायी चालवावे, मर्जी देवाची देवाची, कष्ट पडले तरी खंत नसावी, समाधानी वृत्ती असावी ती अशी। हाच संदेश देणारं हे गीत आहे जगदीश खेबुडकरांचं चुडा तुझा सावित्रीचा या चित्रपटामधलं, प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनामध्ये। हे गाणं गायलंय जयवंत कुलकर्णी यांनी। लावा भांड्याला कलई तांब्याची पितळेची करून देतो कलई, लावा भांड्याला कलई
1: कलई

घोडा गाडी उभी राहावी माझ्या दारामोर, लहानपणी मी पाहिलं होतं सपन सुंदर न्यार, हाय दैवानं कमाल केली, हाय दैवानं कमाल केली, झालो टांगेवाला माझा घोडा आहे रंगीला, माझा यार आहे आलबेला, माझा घोडा आहे रंगीला, गरिबी असली तरी कष्ट करत आनंदात जगावं, असा मोलाचा संदेश देणारं हे आणखीन एक गीत आता ऐकूया, परिवर्तन या चित्रपटातलं, गायक आणि संगीतकार दत्ता डावदेकर।

0: बरं श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात आजचे दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 आपण ऐकू शकणार आहात भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देनदाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करते श्रद्धा कराळे. 10:30 प्रसारित होईल कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करत्या सुषमा दाते. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. 2:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. 4:30 विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. 5:00 आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 28 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1958 मध्ये फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले आणि फ्रान्सचे 5वे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. 1999 रोजी महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला होता. 1929 मध्ये भारतरत्न प्रख्यात भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता. 1982 मध्ये ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांचा जन्म झाला होता. 1982 मध्ये प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता रणबीर कपूर याचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण दूरगामी शेतीचं व्यवस्थापन करण्याच्या मनस्थितीत आलेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये सागाची लागवड आज जोर धरत आहे आणि सागाचं जे पीक आहे ते आपल्याला फायदेशीरही ठरत आहे. परंतु या सागावर सुद्धा काही महत्त्वाच्या किडी येतात. त्या किडी कोणत्या आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थापन योजना कोणती करायला पाहिजे याविषयी थोडं जाणून घेऊया. सागाच्या झाडावर डिफोलिएटर, स्केलेटोनायझर आणि हुमनी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. तर डिफोलिएटर म्हणजे जी पान खाणाऱ्या किडी आहेत, या किडीचा जो पतंग आहे ज्याला आपण मॉथ असं म्हणतो, मध्यम आकाराचा असतो. त्याच्या पंखाचा विस्तार 21 ते 40 मिलीमीटर असतो. हा पतंग दिवसा निष्क्रिय असतो, रात्रीच्या वेळेला अंधारात सक्रिय होतो. या पतंगाची अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते आणि डोके काळ्या रंगाचं असतं. तर या किडीची अळी सागाच्या झाडाची कोळी पाने खाते. या किडीचा उपद्रव झाडाच्या वाढीच्या कालावधीत जुलै सप्टेंबर दरम्यान जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या किडीच्या व्यवस्थापनासाठी वनसंवर्धन पद्धतीचा अवलंब करून काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव आपल्याला व्यवस्थापन करता येते. त्याच्यामध्ये सलग वनशेतीमध्ये रोपवनाच्या आसपास वैकल्पिक चाराचे जे वृक्ष आहेत, उदाहरणार्थ अर्जुन आहे, गराडी आहे किंवा धावडा आहे किंवा निलगिरी आहे, यांची लागवड केली पाहिजे. रोपवनाचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित म्हणजे साधारणतः 15 ते 16 हेक्टरपर्यंत आपण ठेवलं पाहिजे आणि 2 रोपवनाच्या भोवती नैसर्गिक वनाचं 100 मीटर अंतरसुद्धा आपण रुंद पट्ट्याद्वारे सोडलं पाहिजे. जैविक उपायामध्ये सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करता येतं. तर त्याच्यामध्ये ट्रायकोग्रॅमा आहे, ही एक महत्त्वाची कीड, किंवा कॅरॅबिड

डिटेल्स आहे, तर याचा वापर करून आपण सुद्धा करू शकतो. स्केलेटोनायझर ज्याला युटेक्टोना मॅक्युलेरस ही जी कीड आहे, या किडीचा पतंग हा मध्यम आकाराचा असतो. पुढील पंख चमकदार असतात, त्यावर गुलाबी आडवे पट्टे असतात. पतंगाच्या पंखाचा विस्तार 16 ते 24 मिलीमीटर असतो. नुकत्याच बाहेर पडलेल्या अळीचा रंग फिक्कट हिरवा असतो. आणि या किडीची अळी जी आहे ती साग वृक्षाच्या पानातील हरितद्रव्य खाऊन पानाच्या सर्व शिरा व देठ जे आहे ते सोडून देते, त्यामुळे पानाच्या केवळ शिराच शिल्लक राहतात. या किडीचा प्रकोप जो आहे वृक्ष प्रजाती व स्थानिक नुसार होत असतो. तर याच्यामध्ये सलग वंशितेऐवजी संमिश्र वृक्ष प्रजातीची लागवड करणं गरजेचं असतं. नंतर आपण जिचा महत्वाची अळी म्हणून बहुभक्षिक कीड म्हणतो ती म्हणजे हुमणी. तर रोपवाटिकेतील वाफ्यावर रोपांना ऑगस्ट महिन्यामध्ये हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. तर संपूर्ण न कुजलेलं शेणखत जर वापरलं तर ही पांढरी अळी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत 15 सेंटीमीटर पासून ते 85 सेंटीमीटर पर्यंत राहते व जमिनीत सागवान रोपाच्या मुख्य मुळाला तोडते, त्यामुळे पानं मलूल होतात. तर या कळीचं जर व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर त्या या किडीच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरेथियॉन नावाची भुकटी जी आहे 2% किंवा लिंडेन ज्याला म्हणतो 50% प्रतिवाफा 400 ग्रॅम प्रमाणे पाण्यात मिसळून दिल्यास रोपं जी आहेत ती निरोगी व दमदार होतात. तर शक्यतो जे सावगामध्ये कीटकनाशकं वापरायची आहेत ती शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरली पाहिजे आणि आवश्यक तेव्हाच वापरली पाहिजे आणि स्वस्त आणि जी सुरक्षित कीटकनाशकं आहेत तीच वापरली पाहिजे. अधिक माहिती जर आपल्याला याच्या संदर्भात लागली कीड व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तर कृषी विज्ञान केंद्राची जी पीक संरक्षण शाखा आहे त्यांच्याशी जे आहे आपण संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याचा फायदा होऊ शकतो. नमस्कार. कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वश
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधूंनो, आपण आता खरीप हंगामाच्या शेवटी आलेलो आहोत आणि यावेळी खरीप हंगामाची योग्य वेळी काढणी कशी करावी याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही पिकांची वेळेवर काढणी न केल्यास ती प्रमाणापेक्षा जास्त पक्व होऊन किंवा जमिनीवर गळ होऊन त्यांची नुकसान होते. त्यासाठी विशिष्ट लक्षणांवरून पिकांची योग्य वेळी काढणी करणे हितकारक ठरते. मुगाच्या शेंगा 75% वाळल्यानंतर त्याची पहिली तोडणी आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पुढील तोडण्या कराव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीने झोडपून त्यातली दाणे अलग करावेत. उडदाची कापणी करून खळ्यावर आणल्यानंतर काठीच्या साह्याने झोडणी करून दाणे अलग काढावेत. सोयाबीनच्या शेंगाचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार 90 ते 110 दिवसाच्या दरम्यान सोयाबीनची काढणी करावी. सोयाबीनच्या काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे काढणी वेळेवर करावी. भुईमुगाचे पीक काढणीसाठी तयार झाले की त्याची पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचं टरफल टणक बनतं. टरफलाची आतील बाजू काळी दिसते. अशा प्रकारची लक्षणे दिसताच भुईमुगाची काढणी करावी. खरीप ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाल्यावर तसेच कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर आणि दाण्याचा खालचा भाग काळा झाल्यानंतर साधारणपणे दाण्यामध्ये 17 ते 18% ओलावा असताना खरीप ज्वारीच्या पिकाची कापणी करावी. भाताच्या लोंब्यामधील 80 ते 90% दाणे पक्व झाल्यानंतर भाताची कापणी करावी. मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि कणसे उन्हात 2 ते 3 दिवस चांगली वाळवावीत. सूर्यफुलाची पाने देठ आणि फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यावर सूर्यफुलाची मळणी करावी. साधारणपणे 75% पानाचा आणि खोडाचा रंग पिवळसर दिसायला लागल्यावर तिळाचे पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. लवकर काढणी केल्यास तीळ बारीक आणि पोकळ राहतात, तर काढणीस उशीर केल्यास तीळ शेतात गळून पडतात. त्यामुळे योग्य वेळी तिळाची काढणी करणं गरजेचं असतं.
2: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रेम बंधन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: कार्यक्रमात आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या आवाजात गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत दुनिया मेरी जेब में या चित्रपटामधलं. गुलशन वावरा यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आणि आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मददगार या चित्रपटामधलं.

0: धन्यवाद धन्यवाद, अरे धन्य हो।
1: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी। तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: बावरे ह्या चित्रपटामधलं माया गोविंद ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये। गीताला संगीत आहे खय्याम यांचं।

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं गीत मुकेश आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

कचरे कच्चे चाचा चार कचरे पक्के पक्के कचरे कच्चे चाचा कच्चे कचरे पक्के

शैलेंद्रसिंग आणि हेमलता यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. आखी ओंके झरोखोसे या चित्रपटामधलं गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात, गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत विजेता पंडित यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: आयुष वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं कपिल कुमार यांचं गीत. हे गीत ऐकूया हाथी के दंत या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. अमित कुमार यांनी गायलेलं हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

संगीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जय संतोषीमा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात आणि गीताला संगीत दिलं आहे सी अर्जुन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात राम ओगावकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे लहू के दो रंग या चित्रपटामधलं फारुक कैसर यांचं गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आखरी कसम या चित्रपटामधलं गीत, संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत ऐकूयात हेमलता यांच्या आवाजात.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मीरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रविशंकर यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या स्वरात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विजय आनंद यांचं गीत मैं तेरे लिए या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात अनुप घोषाल यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश ठेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणले कुणे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग धी माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं, आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
2: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया?
3: काय झालं बया?
2: अगं बया बया बया.
3: काय झालं बया?
2: आता बया बया बया.
3: आणखी का बया?
2: लागला नको ग बाई मला नवरा नको ग बाई.
3: लागला नको ग बाई मला नवरा नको ग बाई.
2: लागला नको ग बाई.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर आणि तुटकच छप्पर
0: मग राहते त्यात
1: अहो पण राहायला जागा नाही.

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निसते तांबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधारक नाही मन गाला नको गाई, गाला नको गाई मला नवरा नको गाई.

0: अगं झालीच ना समरस, पण तो रस येथे नाही.
1: कुठला
0: तो रस येथे नाही? मला दादला नको ग बाई,
2: दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई.
0: मग मग
2: सागर सागर सागर बाई.
0: अगं मग मग मग मग नको
2: सागर बाई, सागर बाई, सागर बाई.

0: ಬಾಯಿ ಏನವು ರಾನಕ್ಕೆ ಹೋಗ ಬಾಯಿ ರಾನಕ್ಕೆ ಹೋಗ ಬಾಯಿ.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं. ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मोलकरीण या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात, गदी माडगुळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वास वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगूळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
1: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवण डाळी फुल्ला.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि हे गीत ऐकूया गरी माडूळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सुधीर फडके.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420457.
1: गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत, चित्रपट केला इशारा जाता जाता.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.

0: गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो. आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही, किंवा लॉसमध्ये जातो, किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात. आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत. आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया. नमस्कार शेळके साहेब.
4: नमस्कार.
3: आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मशी दिसली आम्हाला की पास, चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
4: आपण वयाच्या 13 वर्षापासून दुधाचा धंदा चालू केलेला आहे.
3: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली? बरोबर. कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
4: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैसीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
3: अच्छा. मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होत नाही का? तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
4: खरेदी बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापलेन होत झाले. मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
3: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
4: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
3: नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे
4: ते? आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष
3: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगताय की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा, आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा. केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
4: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी आज स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
3: अच्छा.
4: दूध काही आपल्याला काढतात नसे वय लहान असल्यामुळं, बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
3: बरं, म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
4: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली ती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा.
3: अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का? आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली आमच्या पशुपालकांना सांगा थोडस।
4: प्रगती झाली साहेब, आपण एक महिस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 ते 3-4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या।
3: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
4: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँके माहित नव्हती, काही माहित नव्हते। 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची, ही आपली पद्धत होती, ही आपली बँक।
3: अच्छा,
4: बस।
3: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
4: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली।
3: पण 1 ते 2, 2 ते 4, 4 ते 6 तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो? बरं, काय
4: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ते 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते। तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळे आम्ही जाफराणी घालो होता।
3: पण असं म्हणतात हो की गावराणी दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो।
4: नाही, ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावराण पुरत नाही आजकाल।
3: अच्छा, पण असंही म्हणतात की गावराण म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते।
4: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, काही ठिकाणी एक जागेवर बांधलेल्या असल्या तर बस एक डाले कुठं ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही। त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो।
3: अच्छा अच्छा, बरं। आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावराणी खात नाही।
5: गावराणीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाणबंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाला चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून। आणि तसं गावराणी म्हशीपासून दूध मिळत नाही, म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो।
3: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
5: हा 2 पैसे मिळावं या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत।
3: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, आहे की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल, व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही का? होत असतो। तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे?
4: मागच्या वर्षी साहेब 50 ते 60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक महिस गाबडली, एका म्हशी कॅन्सल झाला।
3: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, आहे की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला, तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
4: डॉक्टरचे सल्ला घेतलेच साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गळाईल, पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही। 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली, ती गेली, एक काम असेल कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत पहिले खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथं, ते पिकलंच नाही, म्हैस ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस।
3: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं पण हिंमत सोडावी लागत नाही।
4: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता।
3: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
5: अरे अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून। काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल।
3: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो लगेच आपण दवाखान्यात जातो त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात ज्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे नाही का. अच्छा तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिम्मत सोडली नाही हारली नाही खचले नाही बिलकुल काय नाही दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले आहे की नाही. आपण थोडस तुमच्या नुकसानाबद्दल आपण विचार केला सुरुवात केव्हा केली तुम्ही आणि एकचे दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही ते गाऊनच वाटला तुम्हाला आहे की नाही. तुम्ही सहन केला तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता आज काय भाव आहे.
4: आजचा भाव आहे साहेब 22
3: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला सकाळी किती निघते आणि संध्याकाळी किती.
4: आजच्या घडीला आपलं दूध जाते 30 लिटर 2 टाइम
3: म्हणजे सकाळी 15 लिटर.
4: अच्छा
3: 30 लिटर दूध आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही.
4: नाही पाला वगैरे होऊ शकते ना साहेब कोरा नाही विकू शकत.
3: बरोबर
4: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
3: अच्छा
2: तर मंडळी आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: शिक्षण अर्धवट राहिलंय शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
7: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026
6: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
8: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं.

0: रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आज पण आहेत कविता गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ. आणि आज तुम्ही तर म्हणजे फार छान मौका साधला आहे असं म्हणता येईल.
1: म्हणजे काय,
0: आज पितृपक्षामध्ये आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्ही बरोबर आणलेले आहेत गुरुजींना, त्यांची ओळख करून द्या आपल्या श्रोत्यांना.
1: नमस्कार श्रोते हो, पितृपक्ष चालू आहे आणि म्हणून असा विचार केला की नक्की श्राद्ध म्हणजे काय असतं किंवा श्राद्धाचा विधी काय असतो, ते का करायला पाहिजे, ते केलंच पाहिजे का, कारण हल्ली त्याच्यामध्ये इतके फाटे फुटलेत की श्राद्ध करणं म्हणजे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं किंवा त्याच्यामध्ये मतप्रवाह खूप आलेले आहेत. म्हणून असा विचार केला की, आणि माझंही ज्ञान त्या बाबतीत थोडं तोकडंच आहे हरिभाऊ, म्हणून मी आज खास गुरुजींनाच घेऊन आली आहे की त्यांच्याकडून आपण आपलं सगळं शंका समाधान करून घेऊ. तर श्रोते हो, आपल्या बरोबर आहेत श्री योगेश शास्त्री वारे, त्यांचं स्वागत करते मी. गुरुजी नमस्कार.
2: नमस्कार
0: योगेशजी. आता जसं चर्चा झाली, श्राद्ध या शब्दातच खरं तर श्रद्धा आहे.
2: हो,
0: आणि श्रद्धा फलती म्हणतात,
2: श्रद्धया क्रियते कर्म श्राद्धम.
0: श्रद्धा जर असेल तरच श्राद्ध करून उपयोग.
2: हो,
0: आजच्या काळामध्ये, आजच्या या आधुनिक युगामध्ये श्राद्ध याचा काय अर्थ घ्यायला हवा आणि काय करायला हवं?

0: श्रद्धेने केलेलं कर्म म्हणजे श्राद्ध, असं शास्त्रवचन आहे. श्राद्ध या क्रियेचे कर्म. तर आपल्या दिवंगत पितरांना उद्देशून आपण श्राद्ध करावं असं शास्त्र सांगतं. जसे देव असतात तसेच पितर देखील असतात, आणि ज्याप्रमाणे देव आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतात त्याचप्रमाणे पितर देखील आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करत असतात. ज्याप्रमाणे भौतिक गोष्टींचा आपल्याला लाभ कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, जसं की घर, दार, जमीन, जुमला, पैसा, अडका, वाहन, या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये, व्यवहारामध्ये, गृहस्थ आश्रमामध्ये आवश्यक असतात. या आपण एकत्र करत असतो, गोळा करत असतो, आणि या गोष्टींच्या संकलन करण्यामध्ये आपण कायम व्यतीत असतो. तर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. गृहस्थ धर्म सांगितलंय, महाराजांनी सुद्धा सांगितलंय, आधी संसार करावा नटका असं सांगितलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. तर याचप्रमाणे जशा या भौतिक गोष्टींचा लाभ आपल्याला कुलदेवतेच्या आशीर्वादाने होतो, तसंच पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला पण काही गोष्टी प्राप्त होतात ज्या पितरांच्या अखत्यारीमध्ये येतात. जसं की आपलं गोत्र वाढणं, की आपल्या गोत्रामध्ये नवीन बालकांचा जन्म होणं, त्या बालकांच्या जन्मकुंडलीमध्ये कुठले तरी चांगले ग्रहयोग येणं, ज्या जेणेकरून त्याचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध होईल. अन्यथा ते होत नाही, तो साधारण राहतो, नाही तर मग साधारण योग असतील तर. दुसरं, आपलं दातृत्व वाढावं. आपलं दातृत्व केव्हा वाढू शकतं? जेव्हा आपण संपन्न आहोत तेव्हाच आपण दातृत्व करू शकतो. कोणी अंगातलं शर्ट काढून देऊ नाही शकत, जो जास्तीचा शर्ट आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो, बरोबर की नाही? तसं दातृत्व आपलं वाढावं, आपल्याकडनं दान व्हावं. आता दान ही संकल्पना सुद्धा वैदिक आहे किंवा वेदाकडून आलेली आहे, त्यामुळे या वेदाशी संलग्न सगळ्या गोष्टी आहेत. संदर्भात जर द्यायचं झाला तर भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये 14 अध्यायामध्ये या सगळ्या श्राद्ध विषयाचं विश्लेषण सांगितलेलं आहे.
1: बरं, मी आता येता येताच मार्कंडेय पुराण सहज चाळत होते, तर त्याच्यामध्ये पण श्राद्धाचा विधी
0: लिहिलेला आहे. हो हो हो,
1: वाचला मी. पण हल्ली असा एक प्रवाह आहे ना की कशासाठी श्राद्ध करायचं, त्यापेक्षा जिवंत माणसांना तुम्ही जास्ती महत्व द्या, किंवा त्या न दिसणाऱ्या माणसांसाठी हे सगळं करणं आवश्यक आहे का, असा एक
0: विचार प्रवाह
1: आहे. तर तुम्हाला काय वाटतंय?
0: आपल्याला वाटत असेल आपण इतरांना मदत करावी तर ती देखील करावी आणि श्राद्ध देखील करावं.
1: अच्छा, दोन्ही गोष्टी,
0: दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे.
1: आपण काही संबंध नाही,
0: हा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचे आपण एकत्रीकरण करण्यापेक्षा दोघी गोष्टी कराव्या आणि दोन्ही स्वतंत्रपणे कराव्या. दोन्ही एकमेकांशी जोडायची आवश्यकता नाही तसं पाहिलं तर. हा, आता याच्यामध्ये श्राद्ध हा विषय आहे, हा आपल्या पितरांना उद्देशून आहे. तर ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्यांची आपण भक्ती केली पाहिजे, त्यांची अर्चना केली पाहिजे, आणि त्यांना काही फार गोष्टींची आवश्यकता नसते. फक्त माझं नाव तुम्ही स्मरण करा, माझ्या नावाने तुम्ही पाणी सोडा, किंवा माझ्या नावाने एखादा भाताचा पिंड किंवा कणकीचा पिंड तुम्ही ठेवा, त्याची पूजा करा माझ्या नावाने, किंवा आपलं काही तैलचित्र किंवा फोटो वगैरे असतो त्याची पूजा करा आणि माझं स्मरण करा. त्या स्मरण मात्राने सुद्धा ते संतुष्ट होत असतात. आणि त्याच्यामध्ये मग अनेक विधी सांगितलेत वैदिक पद्धतीने. श्राद्ध करण्याचा विधी आहे, तर्पण विधी आहे, पिंड प्रदान आहे, किंवा श्राद्धाचे पण अनेक प्रकार आहेत. जसं हिरण्य श्राद्ध आहे, आमश्राद्ध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की माझं स्मरण तर करा तुम्ही, त्याच्यात देखील ते संतुष्ट होत असतात.
1: पण मग एकाच पिढीची स्मरण असतं की अजून त्याच्यामध्ये आपले पितर म्हणलं तर मग आपण काही पिढ्या पण मागे जातो?
0: बरोबर बरोबर. आता त्याच्यामध्ये असं आहे की आपल्यामध्ये जेव्हा हिंदू शास्त्राप्रमाणे, आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पार्वण विधीने श्राद्ध करण्याची विधी आहे. पार्वण म्हणजे काय? वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, हे झालं पितृपार्वण. त्याच्यानंतर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, हे दुसरं पार्वण झालं. तिसरं, आपले समांतर जे आहेत, आपल्या समांतर आपले भाऊ बहीण, मुलगा किंवा पत्नी किंवा आपला जोडीदार, किंवा आपल्या वडिलांचे बहीण भाऊ, आईचे बहीण भाऊ, त्याच्यानंतर आपल्या पत्नीचे आई वडील म्हणजे सासू सासरे, हे तिसरं पार्वण सांगितलं आहे. त्याच्यानंतर चौथं पार्वण सांगितलं गुरु पार्वण. गुरु पार्वणामध्ये गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्परगुरु असं चार जणांचं पार्वण सांगितलं आहे. तर हे जे पार्वण आहेत हे आपल्याशी डायरेक्ट संबंधित असतात, म्हणजे एक प्रत्यक्ष संबंधित असतात.
1: म्हणजे एका श्राद्धामध्ये एवढ्या सगळ्यांना आपण पाणी देत असतो,
0: पाणी देत असतो,
2: स्मरण
0: करत असतो. आपण जे फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो, तर दिवंगत जे आहेत, तर हे जे लोक दिवंगत, आपण जे इंग्रजीत त्याला फर्स्ट रिलेटिव्ह म्हणतो, ते आपले मुख्य पहिले नातलग आहेत.
1: बरोबर.
0: तर यांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येत असतो.
1: बरोबर.
0: जसं की आता पितृपार्वण किंवा मातृपार्वण जर घेतलं आपण, तर पितृपार्वणामध्ये हे जे 12 लोक असतात, 6 लोक पितृपार्वणातले, 6 लोक मातृपार्वणातले, हे 12 लोक असतात. या 12 लोकांच्या अनुषंगाने आपला पृथ्वीवरती जन्म होत असतो, किंवा आपला जो देह धारण करतो आपण, पेशीतून पेशी जी उत्पन्न होतात, म्हणजे जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला आपण जीन्स असं म्हणतो की माझ्या शरीरामध्ये यांचं रक्त आहे या पूर्वजांचं किंवा यांच्या जीन्स मधून माझी उत्पत्ती झालेली आहे, तर त्यांचं आपण काहीतरी देणं लागत असतो. तर हे जे 12 लोक असतात या 12 लोकांशीच संलग्न आपला देह असतो. जसं की आपल्यातले मेरिट्स डिमेरिट्स, त्वचेचा रंग, केसांचा रंग किंवा डोळ्याचा रंग, दातांची ठेवण, आवाज किंवा यांची स्किल आपण पाहतो व्यवहारामध्ये. की एखादा चित्रकार असतो मग कळतं की त्याचे आजोबा कोणीतरी चित्रकार होते, त्यांचा गुण याच्यामध्ये आलाय. किंवा एखादा गायक असतो, त्या गायकाच्या पिढीमध्ये परत परत गायक उत्पन्न होतात. बरोबर की नाही? तर त्याचं कारण हे असतं की 12 लोकांच्या आशीर्वादाने आपण येथे देह धारण करत असतो. मुळात काय, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा आपल्या अध्यात्मानुसार किंवा दर्शनशास्त्रानुसार आत्मा, शरीर आणि देह हे वेगवेगळे गोष्टी आहेत, जे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये तसं नाहीये. सगळ्याला ते एकच समजतात. ते थोडेसे अजून त्यांना त्यांच्याकडे विचार अजून वाढण्याची गरज आहे. आपला विचार त्याच्या पुढे गेलेला आहे. आध्यात्मिक विचारिक शक्ती आपली अजून प्रगत आहे त्याच्यापेक्षा. व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर हे बरोबर आहे, आपण दुसऱ्याला मदत केलीच पाहिजे, पण त्याबरोबर आपण हे पण कर्म केलं पाहिजे. ज्या गोष्टीने जे होतं त्या गोष्टीने तेच होणार आहे. आता पितरांचे जर आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर आपण पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्याला आपतांचे किंवा जे जे ज्यांना गरज आहे अशा लोकांना मदत करतो आपण. त्यांचे जर आशीर्वाद पाहिजे असतील म्हणजे त्यांना तशी मदत केली पाहिजे.
1: थोडक्यात मला असं म्हणायचं होतं की लोकांचा आजकाल म्हणजे असा विचार प्रवाह आहे की त्याच्यापेक्षा देहदान करावं किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन मदत करावी श्राद्ध करण्यापेक्षा.
0: नाही, श्राद्ध हा श्राद्ध न करता त्याचं फळ जर आपण त्याच्यातून मिळवणार असू तर ते मिळणं अशक्य आहे.
1: बरोबर.
0: हा,
1: एकत्रीकरण नाही करता.
0: एकत्रीकरण नाही करता मग तुम्ही ठीक आहे. आता थोडं वेगळं सांगतो की हा जर तुम्हाला श्राद्ध हा एक भाग वेळा ठेवू. आपण जे मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन शॉपिंग करतो किंवा आपण मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन वेगवेगळे चित्र पाहतो किंवा फॉरेन ट्रिप करतो, या टाळाव्यान मग मदत करावी लोकांना आहे की नाही? त्याला करता श्राद्धाला कशाला फाट देत
2: नाही. मला वाटतं कसं होतं की इतर देशातून एखादी संकल्पना आली तर त्याला उचलून धरणं
0: हा
2: एक प्रकारे.
0: बरोबर.
2: म्हणजे फादर्स डे किंवा मदर्स डे जर असेल तर तिथे आपण हे करतो. आणि हाही पण एक प्रकारे आपल्या पितरांच्या याची आठवण काढणं. त्या निमित्ताने आपल्या घरातले लोक एकत्र येतात. आज लोक एकत्र येणं ही सुद्धा गरज गोष्ट असते. आणि त्या निमित्ताने म्हणजे शेवटी असं आहे, आपण म्हणतो ना की देव कुठे खातो, त्या निमित्ताने त्याचा नैवेद्य आपल्यालाच मिळतो ना. त्या निमित्ताने आपण तयार करतो आणि खातो. म्हणजे हा अगदी सरळ हेतू जरी ठेवून आणि या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्याला आणि त्याचे जे फळ मिळायचं आहे ते अनायास मिळणारच. त्याला काही वेगळं हे करायला नको.
1: नाही, पण कसं होतं ना हरिभाऊ की पितरांनाही आपण बघत नाही आणि मिळणाऱ्या फळालाही आपण बघत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास कदाचित लोक कमी ठेवतात असं वाटायला लागलंय हल्ली.
0: दोन प्रकारचं विज्ञान असतं, एक म्हणजे मटेरियल सायन्स, दुसरं असतं सोशल सायन्स. तर हे थोडं सोशल सायन्सच्या पद्धतीचं आहे की याचे जे रिझल्ट आहे लिटमस पेपर टेस्ट करून आपण त्याची काही टेस्ट घेऊ शकत नाही मटेरियल सायन्स सारखी. पण याचे कालांतराने अनुभव लोकांना येतात आणि म्हणूनच लोक हे करतात. आज मी तिला आपणच करतोय असं नाही, आपले जे पूर्वज होते एवढ्या पिढ्यानपिढ्या हेच कार्य ते करत होते. त्याला काहीतरी तर कारण असेल की नाही आहे की नाही? त्यांनी काहीतरी तर वाचलं असेल, काहीतरी संदर्भ असेल की नाही? अजून दुसऱ्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जसं मी मागा सांगितलं की दातृत्व वाढावं, त्याच्यानंतर आपल्याकडनं वैदिक यज्ञयागादी कर्म होणं किंवा आपल्याकडनं वेदाची सेवा होणं, वेदाचं अध्ययन होणं ही सुद्धा पितरांची इच्छा आहे. ज्यांचे पितर संतुष्ट आहेत तर ते वेदाकडे त्यांचा कल असतो अभ्यास करण्याचा, वेद अंगी करण्याचा त्यांचा कल असतो. तशी बुद्धी तुम्हाला देव देतो की तुम्ही वेदाचा अभ्यास करावा. नंतर आपल्या घरामध्ये संतती वाढावी, संततीची वेल आपल्या घरामध्ये वाढावी, आपला पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये नवीन बालकाचा जन्म व्हावा, याकरता पितरांचे आशीर्वाद आवश्यक आहे. आणि ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय ह्या फक्त पितरांच्या अखत्यारीमध्ये आहेत. हे आशीर्वाद तुम्हाला कुलदेवता नाही देऊ शकत. हे आशीर्वाद आपले पितरच देणार आहेत.
1: मला असं वाटतं कन्यादानाच्या विधीमध्ये पण ह्याचा उल्लेख आहे.
0: कन्यादानामध्ये देखील
1: लग्नच ह्याच्यासाठी करायचं की मागच्या पितरांना तुम्हाला
0: संतुष्टी मिळावी. दशापूर्वान दशापरान म्हणजे आपल्या मागच्या 10 पिढ्या, पुढच्या 10 पिढ्या आणि स्वतःची पिढी अशा 21 पिढ्यांचा उद्धार व्हावा आणि पितरांना यज्ञ यागादी कर्माचं फल प्राप्त व्हावं आणि त्यांनी आपल्या संतुष्ट होऊन आशीर्वाद द्यावा, याकरता आपण ही कन्या आपण या वराला देत आहोत. विष्णू स्वरूपी वराला लक्ष्मी स्वरूपी वधू आपण देत आहोत. असं बाणी आपण त्यांच्या हातात हात देत आहोत असा त्याचा संकल्प आहे, कन्यादानाचा संकल्प
1: आहे बरोबर. पण मग ह्याच महिन्याला का महत्व आहे, भाद्रपद महिन्यालाच का महत्व आहे?
0: तर ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो कालावधी आहे चातुर्मासाचा, व्रतवैकल्याचा, जसं दोन मोठ्या एकादशा आषाढी कार्तिकी याच्यामधला जो हा कालावधी आहे याला आपण चातुर्मास असं म्हणतो. आणि या चातुर्मासामध्ये विशेषत्वे करून हे सगळे विधी केले जातात व्रतवैकल्याचे. व्रतवैकल्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पूजा आहे, काही व्रत आपण श्रावणात करतो, काही भाद्रपदात करतो, काही आश्विनात करतो, काही कार्तिकात करतो, हे सलग आपण करत असतो. आणि त्याच्यामुळे असं होतं की या सगळ्या गोष्टीमधनं अनेक व्यवसायांना देखील चालना मिळत असते. अनेक व्यवसाय जे आहेत आपल्याकडे, जे बारा बलुचेदार पद्धती आहे, त्या सगळ्या व्यवसायांना याच्यामधनं चालना मिळते. जसं आपण सत्यनारायणाची पूजा केली, साधी छोटीशी पूजा आपण धरली, तर त्याच्यामध्ये आपण वस्त्र आणतो, फळं आणतो, धान्य आणतो, मातीचे भांडे आणतो, धातूचे भांडे आणतो, नंतर धान्य आणतो, पानं आणतो, कर्दळीचे केळीचे खांब आणतो, एरवी जे केरी कर्दळीचे खांब आजूबाजूला उगवले असतात त्याच्याकडे कोणी बघत नाही. पण ज्या दिवशी आपल्या पूजा करायची असते तो पण हेतू पुरस्कार आपण बाजारात जाऊन पैसे देऊन ते विकत आणतो. तर एवढ्या सगळ्या विषयांना, एवढ्या सगळ्या व्यवसायांना आपण चालना देत असतो. याला आपला ऍडम स्मिथ मल्टिपल क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रज्ञ, किंवा इकॉनॉमिकली इंजेक्टर. आपल्या अर्थचक्राचे जे चक्र आहे ते गतिमान होण्याकरता काय केलं पाहिजे, तर अशा या गोष्टी करून तो पण त्याच्यामधला, दिस इज वाईट थिंकिंग. आपण वैश्विक विचार करणारे लोक आहोत.
2: आणि अशा प्रकारचा जो काही भाव आहे ना, हा फक्त आपल्याकडे असं नाहीये, पद्धत वेगवेगळी असू शकते. म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की रशियामध्ये असा एक दिवस असतो ज्याला आपल्या पितरांना ते स्मरण करतात आणि त्यांचा काहीतरी त्यांचा विधी असेल तो. पोर्तुगालमध्ये मी ऐकलं होतं की तिथे एक दिवस त्यांचा ठरलेला आहे, त्या दिवशी ते
1: जाऊन
2: आणि पूर्वजांची आठवण काढतात, स्मरण करतात. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक हे सांगितलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर मनुष्य हा सोहळा प्रिय प्राणी,
0: हो,
2: सहचरामध्ये वावरणारा प्राणी, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र येणं,
0: सगळ्यांनी मिळून
2: आनंद घेणं त्या गोष्टीचा
0: बरोबर.
2: आणि बऱ्याच वेळेला असंही पण होतं ना की मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ते दुःखद प्रसंग असतो, पण याच्यात मात्र तुम्ही पितरांना जेव्हा आनंदाने आठवण करतात, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आपण सगळे होतो आणि ते एक नाव काढणं झालं, त्याला विधी करणं हा भाग अजून वेगळा. म्हणजे ज्याला जसं ज्याची ऐपत आहे त्याला त्यांनी करणं. म्हणजे मला एक उदाहरण आठवतं की एकाने सांगितलं की बाबा सव्वा पावशेराचाच करायचा का सत्यनारायण, किंवा सव्वा शेराचाच करायचा का, किंवा काय. तर त्याची ऐपत खूप मोठी होती, पण तो म्हटला की नाही वाटीभराचा पुरे झाला. मग शेवटी यांनी सांगितलं की बाबा तुमच्या ऐपत आहे तेवढं करा.
0: ऐपत पण दोन प्रकारचे असू शकते, म्हणजे तुमची व्यावहारिक ऐपत पण असू शकते, विचारांची पण ऐपत असू शकते. आता प्रसाद बनवल्याला सगळ्यांनाच वाटणार, तुम्ही समजा वाटीवर प्रसाद केला तर तो 10 जणांना वाटू शकाल, पण जर पातीलेवर केला तर कदाचित 100 जणांना वाटू शकाल तुम्ही, आहे की नाही
1: गुरुजी? ह्या सगळ्या विधीमध्ये कावळ्याचं महत्व आहे, तर तो पण एक काही काही वेळेला चेष्टेचा विषय समाजामध्ये दिसतो की
0: याच्यामध्ये आपल्या
1: काय महत्व असेल.
0: विशेष असं आहे की कावळा हा जो पक्षी आहे याला या चातुर्मासाचा जो कालावधी असतो जेव्हा ढगाळ वातावरण असतं अशा कालावधीमध्ये त्याला जास्त बुभुक्षा लागते, जास्त भूक लागत असते, त्यामुळे त्याला खायची इच्छा होत असते सारखी. आणि असं जर खायला नाही मिळालं तर तो विचलित होतो, किंवा त्याचा जीव गुदमरतो, किंवा असह्य होतो, किंवा कदाचित
1: हा
0: किंवा दगावू सुद्धा शोकतो एखाद्या वेळेला. तर अशा कावळ्याला आपण प्रोटेक्ट केलेलं आहे कसं, की आम्ही पितरांचं नाव घेऊन त्याला काहीतरी ठेवतो, तो खातो आणि तो संतुष्ट होतो. तर कावळाच का, तर कावळा जो आहे आपले जे महावृक्ष आहे वड, पिंपळ, औदुंबर, किंवा या वृक्षांचं संवर्धन, द्विज संक्रमण जे आहे या कावळ्या या पक्षाकडनं होत असतं.
2: म्हणजे काग विष्ठेचे झाले पिंपळ,
0: तयासी
2: निंद कोण म्हणे.
0: बरोबर. म्हणजे आपण अगदी विचार देखील करू शकत नाही अशा देखील अशा ठिकाणी पिंपळाचं झाड उगवतो, अगदी हात पोचत नाही अशा ठिकाणी
1: उगवतो,
0: त्याचं कारण हे. आणि जोपर्यंत हे महावृक्ष आहे तोपर्यंत आपलं निसर्गाचं संवर्धन जे आहे ते उत्तम प्रकारे होऊ शकतं. म्हणून हे हा वैश्विक विचार आहे. आपल्याकडे ही पण संकल्पना आहे की तुम्ही यज्ञ वृक्ष तोडू नका, वड, पिंपळ, औदुंबर तोडायला परवानगी नाही,
1: तो पण एक
0: कोणी तोडू नये हे वृक्ष, असं सांगितलं.
1: त्याची वाढ व्हावी
0: ते मुद्दाम लोकांना तो सांगितलेला आहे, ही चौकट घालून दिली आहे की हे वृक्ष तुम्ही तोडू नका, यांचं संवर्धन करा, हेच तुम्हाला तारतील हेच तुम्हाला निसर्गातनं प्राप्ती झालेली आहे, त्याचं तुम्ही संवर्धन करा.
1: प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये थोडासा धार्मिक विचार लावून त्या गोष्टीला जपणूक करायला संदेश दिलेला.
2: असंही पण असतं ना की धार्मिक म्हटल्यानंतर माणूस त्या याच्याने का होईना तो
0: करतो.
2: असं संवर्धन करायला सांगितलं कसलं तर नाही करणार. तुम्ही कावळ्याला द्यावा असं म्हटलं नाही देणार, पण ते पिंडदान करायचं म्हटल्यानंतर कावळ्याला मिळणार.
0: बरोबर. आता आपण जेव्हा कुठला 5 जून का 4 जून काहीतरी आहे ना झाड लावायचा दिवस असतो तो
1: वृक्षारोपणाचा
0: दिवस, त्या दिवशी किती जण जाऊन वृक्षारोपण करतात तर नाही करू शकत. बरोबर का नाही?
1: मग त्या ह्या निमित्ताने एक म्हणजे कावळ्याचं म्हणजे पक्षाचं पण एक संवर्धन होतं आणि झाडांचं
0: पण संरक्षण होतं, जेणेकरून त्यांचं बीज संक्रमण करून तो पक्षी पोचला जातो. ज्याप्रमाणे आपण पिंड जरी दिले भाताचे किंवा कणकेचे ते आपण शेवटी विसर्जित कुठे करतो? तीर्थामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडतो. आपण लोकांना सांगतो की तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडा, थांबलेल्या पाण्यामध्ये सोडू नका. आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडतो तर त्यामध्ये जे जलचर असतात त्यांच्याकरता ते भक्ष आहे, अशी त्याच्यातनं संकल्पना आहे. आपण जेवण करतो तेव्हा सुद्धा पानाभोवती पाणी फिरून काही भाग बाहेर काढून ठेवतो, त्याला आपण चित्राहुती म्हणतो. ती सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना जे छोटे किडा मुंगी आहे, कीट पतंग आहे, किंवा जे बॅक्टेरिया सारखे प्राणी आहेत घटक आहेत त्यांच्याकरता आपण तो काढून ठेवत असतो, जेणेकरून ते त्यातनं तृप्त होतील असं आपली संकल्पना आहे. आपण गायीचं देखील नाव घेऊन गायीला गोग्रास देत असतो. गाय सुद्धा गायीची जी रचना आहे शारीरिक रचना ती माणसाची सगळ्यात जवळची जो कुठल्या प्राण्याची असेल तर ती गायीची आहे. म्हणून आपण गायीला आईचा दर्जा दिलेला आहे आणि गायीपासून अनेक गोष्टींचा आपण लाभ घेतो. तसंच आपण कुत्रा देखील श्राद्धामध्ये कुत्र्याला देखील महत्व सांगितलंय. रक्षेमाम पती सर्वदा, म्हणजे कुठेही मी गेलो तर रस्त्यामध्ये मी कुठे एकटा पडलो तर तू माझ्याबरोबर थांब. आपल्याला आठवतं की शिवाजी महाराजांच्या कथेमध्ये अनेक वेळा आपण ऐकलं की तो त्यांच्याकडे कुत्रा होता आणि तो शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होता, असं एक आपण आख्यायिका आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गाय कुत्रा कावळा यांचं आपण संवर्धन करतो. जलचरांना सुद्धा देखील आपण घास देत असतो. या पितरांचं नाव घेऊन आता या भाद्रपदामध्ये किंवा या माग नवीन पाणी आलेलं असतं नद्यांना सुद्धा.
1: अच्छा,
0: नवीन पाणी आले त्यामुळे जेव्हा जिथे जिथे साचलेल्या पाण्यामध्ये कुठले जलचर असतील तर ते सगळं पाणी वाहत होत असतं, मग त्यांचं तिथलं जे ठिकाण असतं ते डिस्टर्ब होत असतं, मग ते आव्हान पुढे येत असतात, मग त्यांना भक्ष्य मिळतं नाही मिळतं तर त्यांना याच्यातनं ते प्राप्त होत
1: असतं. किती बारीक विचार केलेला आहे धर्माने. पण बरेचदा असा एक ऐकायला येतो प्रवाह की ह्या दिवसात काही शुभ कार्य करू नये किंवा काही खरेदी करू नये, तर ह्याविषयी काय?
0: नाही, असं काही नाहीये. मुळात काय आहे की हे डेडिकेटेड पिरियड ठेवलेला आहे. जसं आपण गणपती उत्सव गणपती करताच ठेवला आहे, नवरात्रामध्ये देवीचीच उपासना तुम्हाला फलद्रूप जास्त करा ती करा, म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तेच करा, दुसरं काही करू नका. या उद्देशाने इथे फक्त पितरांचंच कर्म करा तुम्ही, दुसरं काही करू नका या उद्देशाने सांगितलं. पण व्यवहारामध्ये जर एखादी गोष्ट छोटी मोठी जर आपल्याला करावी लागली तर त्याच्यात काही गैर नाही. समजा एखाद्या वेळेला वाहन खरेदी आपली 10 महिन्यापासून बुकिंग केलेली गाडी तेव्हाच डिलिव्हरी झाली तर ती घ्यायला हरकत नाही.
1: अच्छा, म्हणजे त्याला काही दोष नाही
0: सांगितलेला.
1: पण असा एक प्रवाह आहे की पितृपक्षात काही चांगली खरेदी किंवा चांगलं काही काम
0: करू नये. जसं आपण अमावस्येला वाईट म्हणतो पण तसं काही नाही. अमावस्येला आपण दिवाळीत पूजन देखील करतो लक्ष्मीचं. किंवा काही गोष्टी ज्या असतात नाण्याला दोन बाजू असतात, ती काही गोष्टींकरता शुभ असते काही गोष्टींकरता अशुभ असू शकते.
1: तसं ते उलट म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की या 15 दिवसात जर आपण पितरांना आठवत असू त्यांचं स्मरण करत असू तर त्यांचा आशीर्वादाने चांगली गोष्ट घडली
0: होऊ शकते असं पण आपण समजू शकतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात हे घडलंय.
2: क्या बात आहे, खरंच छान. गुरुजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि एक वेगळा विचार पण आपल्याला
1: मिळाला आणि खरंच काही काही शंकांचं समाधान झालं.
2: त्याच्यामुळे या आजच्या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये आपण या पितरांच्या आठवणीमध्ये आपण आजचा हा भाग इथेच संपवूया आणि श्रोत्यांना सांगूयात पुन्हा भेटूयात याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत रहा
1: रेडिओ विश्वास
2: 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं। साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात. मंडळी, आज आपल्या एका श्रोत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत की डॉक्टर, तुम्ही प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेचं पॅरेंटिंग आणि आत्ताचं पॅरेंटिंग यात काही फरक आढळतो का? तुम्ही पॅरेंटिंगचं काम कसं चालू केलं? आत्ता लोकांना जाणीव झालेली आहे, पण याचं महत्व तुम्हाला 1986 मध्ये कसं कळालं? तर या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेऊया डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याकडून.
1: तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळची मानसिकता आणि आत्ताची मानसिकता यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेला 1986 मध्ये जर एखादं बाळ आलं आणि त्याला व्हॅक्सिन द्यायचं असेल, ते रडत असेल, तर जोर जोरात खुळखुळा वाजवला जायचा, टेबलावर हातापटला जायचा, जमेल त्या पद्धतीनं जमेल ते गाणं म्हणा, श्लोक किंवा काहीही बोलणं, असं करून त्या बाळाला शांत करायचा प्रयत्न त्याची आजी आजोबा आई वडील सगळेजण करायचे. याच्या उलट आता जर बाळ आलं आणि अगदी त्याला टेथोलावून तपासायचं असेल, तरी सुद्धा आई वडील लगेच खिशातून मोबाईल काढतात आणि त्याच्या पुढे धरतात. म्हणजे एकतर कम्युनिकेशन शून्य झालेलं आहे. दुसरं म्हणजे त्या काळामध्ये मुलं वाढवताना मुलांच्या मानसिकतेकडे वेगळं बघायची गरज पडायची नाही. जॉईंट फॅमिली असायची, त्यामुळे त्यांच्या इमोशन्सची काळजी घरामध्ये घेतली जायची. पण आता ते मूल घरामध्ये एकटं पडलेलं असतं, आई वडील दोघंही जॉबमध्ये बिझी असतात, आणि अशा वेळेला त्याच्या इमोशन्सची काळजी अजिबात घेतली जात नाही. म्हणजे इमोशनल डेव्हलपमेंट होण्यावरती भर दिला जात नाही. जेवत नाही, ठीक आहे घे मोबाईल जेवण कर. ऐकत नाही, ठीक आहे मोबाईल घेऊन सांगली बघ, मला स्वयंपाक करू दे. अशा पद्धतीनं घराच्या प्रत्येक कामामध्ये मुलाला बाजूला केलं जातं, ते मूल आणि मोबाईल एका कोपऱ्यात बसवून दिलं जातं आणि आपली कामं पटापट उरकून सगळेजण आपापल्या कामाला जातात. हा खूप मोठा फरक झालेला आहे आणि त्याच्यामुळे आत्ताची जी भावनिकता आहे, तर मुलांची इमोशनल डेव्हलपमेंटच होत नाहीये. मुलांचा IQ खूप लो येतोय. काही ऍडव्हर्सिटी आली तर त्याच्यात कसं वागायचं, ती सिच्युएशन कशी हाताळायची, याचं एक सारासार विचार करण्याची क्षमता किंवा बौद्धिक पातळी अशी होत नाहीये. आता त्यातला तुझा दुसरा प्रश्न म्हणजे 1986 मध्ये हे काम कसं काय चालू केलं. तर माझे मिस्टर डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांना अत्यंत समाजकार्याची आवड होती, त्याच्यामुळे त्या काळामध्ये अगदी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन, म्युन्सिपॅलिटीच्या शाळांमध्ये जाऊन आम्ही पालकांना आणि मुलांना शिकवायचो. त्या काळात छोट्या छोट्या गोष्टी, हायजीन शिकवायला लागायचं, म्हणजे मूल आजारी पडून डॉक्टरकडे जायला लागू नये म्हणून काय काय करा, अशा पद्धतीनं आम्ही शिकवायला सुरुवात केली. आणि यात पुढाकार डॉक्टरांचाच होता. म्हणजे डॉक्टर जगदीश कुलकर्णी हे उत्तम वक्ते होते, अत्यंत मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. आणि मग म्हणजे याच्यात आम्ही मानधन घ्यायचो नाही, काही नाही, शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना आणि पालकांना ट्रेनिंग द्यायचं हायजीन बद्दल, मुलांच्या आहाराबद्दल, मुलांच्या लसीकरणाबद्दल, मुलांची काळजी कशी घ्यायची, मुलं आजारी पडू नये म्हणून काय करायचं, हे पूर्ण ट्रेनिंग आम्ही त्या काळात द्यायला सुरुवात केली. आणि तिथून पालकत्वाला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू लक्षात आलं की मुलांची मानसिकता याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे, त्यांच्या भावनिक बुद्ध्यांकांवर काम करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यातून माझ्या लेखमाला येत गेल्या, वेगवेगळ्या पेपर्समध्ये लिहिलं मी, गावकरी, देशदूत, सकाळ, मग त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, अशा विविध वृत्तपत्रांमध्ये कॉलम्स लिहिले. आणि मग त्यातून एक पालकत्वावर काम करण्याची गोडी येत गेली. आणि मग अशा पद्धतीनं माझे ऑल ओव्हर इंडिया जवळजवळ 2500 वरती कार्यक्रम झाले. आता तेव्हाची जी पालकांची मानसिकता सांगायची झाली तर एक गंमतशीर उदाहरण मी शेअर करते. माझ्या प्रॅक्टिसचा पहिलाच आठवडा होता. मी आणि माझे असिस्टंट आम्ही बसलेलो होतो. एक कुटुंब आलं, खेड्यातलं कुटुंब होतं, 8-10 जण असतील ते सगळे. आजोबा, काका, त्या बाळाचे वडील, आई, आजी, असे सगळेजण. त्यांनी बाहेर येऊन रिसेप्शनिस्टला विचारलं, सर कुठे आहेत, सर आहेत का? तर ती म्हणली, नाही सर नाही, मॅडम आहेत. नाही म्हणे, सर पाहिजेत आम्हाला. मग ती म्हणे, नाही सर दाताचे डॉक्टर आहेत आणि मॅडम लहान बाळांच्या डॉक्टर आहेत, तर तुम्ही आतमध्ये जा, मॅडम आहेत. मग थोडा वेळ त्यांनी आपसात चर्चा केली, विचार केला की 1986 काळ म्हणजे तेव्हा लेडी डॉक्टर आणि त्यातून लेडी पिडियाट्रिशियन, मग कसं काय जायचं लेडी पिडियाट्रिशियन कडे, म्हणजे खरंचच त्या बाळांच्या डॉक्टर असू शकतील का, असा सगळा विचार विनिमय करून मग ते लोक आले आतमध्ये. बाळाला माझ्या टेबलावर ठेवलं, पण जाईपर्यंत ते मला डॉक्टर काका म्हणत होते. काकांना दाखव बरं, जीप दाखव, काकांना स्टेथोलव दे, काकांना तपासू दे, डॉक्टर काका काय म्हणतील त्याचं उत्तर दे, डॉक्टर काकांना दाखव बरं, पोट तपासू दे, अशा पद्धतीनं जाईपर्यंत त्यांनी मला डॉक्टर काकू म्हणून मान्य केलं नाही, तर डॉक्टर हा माणूसच असला पाहिजे, पुरुषच असला पाहिजे, अशी त्या काळामध्ये मानसिकता होती. तर आहे, म्हणजे आता समाज बदलत चाललाय, त्याप्रमाणे चेंजेस होत गेले, हा गमतीचा भाग झाला. पण इमोशनल मॅनेजमेंटवरती काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण पुढील भागात बघणारच आहोत. आणि माझी सगळ्या मातांना कळकळीची विनंती आहे की बाळांनी 2 घास कमी खाल्ले तर चालतील, पण त्याला मोबाईल दाखवून खाऊ घालू नका. धन्यवाद.
0: तर असे कहो पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आता वेळ

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात 20 साल बाद या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मेमसाब या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात विठ्ठलभाई पटेल यांची गीतरचना. संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत गहरा जख या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतकार राजेश रोशन यांची गीतरचना ऐकूयात दिल तुझको दिया या चित्रपटामधले.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरणा आपले स्वागत करतो. श्रोते हो, खेळ म्हटलं का त्यात व्यवसाय येत असतो, आणि केवळ खेळणं हेच महत्त्वाचं नसतं तर त्यातून वेगवेगळे आपल्याला व्यवसाय मिळत असतो, वेगवेगळा अर्थजनासाठी अनेक वाटा मिळत असतात. त्यातच एक म्हणजे क्रिकेट म्हटलं की अंपायर येतो, त्याचबरोबर स्कोरर येतं, यासारख्या अनेक गोष्टी येतात. या सर्वमध्येच नाशिकचे स्कोरर स्वप्नील खरणार यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. स्कोरर म्हणजे काय आणि त्याच्या भूमिका कशा असतात या आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार नाशिककर.
0: सर प्रथमतः सांगा की स्कोरर म्हणजे नेमकं काय.
1: सर मी नाशिक क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही ठिकाणी स्कोरिंगचं आणि अंपायरिंगचं काम बघतो. तर जी आपली क्रिकेटची लावी मॅच आहे ती बॉल बाय बॉल काय तिथे काय होत आहे ते नोट करणं याला स्कोरिंग म्हणू शकतो सर आपण. तसंच स्कोरिंगचा रिझल्ट वरती फार इफेक्ट पडतो. जर समजा एखाद्या वेळेस पाऊस आला तर मग पुढे किती रन्स असते, त्यांचा ऍव्हरेज काय, रन रेट काय, हे सर्व काढण्याचं काम स्कोररचं असतं.
0: पण स्कोरर ही भूमिका बजावताना किती तत्पर राहणं आवश्यक असतं आणि त्याच्यात असं काही शिक्षणाचं विषय असतो का की शिक्षण एक महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन त्यासाठी काय आवश्यक असतं.
1: सर तत्परता फार महत्त्वाची आहे, कारण की समजा तुम्ही आता दिवसभर मॅच चालती आणि त्याच्यातले एक जरी बॉल सोडला जिथं एखादा मुवमेंट चेंज होऊ शकतो, जी क्लोज मॅच आहे आणि एखादा जर तुम्ही समजा बॉल घ्यायचा सोडला किंवा मिस

0: तुम्ही तो बॉल, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मॅचच्या रिझल्टवरती होऊ शकतो.
1: बरोबर.
0: आणि जसं तुम्ही म्हटले का क्वालिफिकेशन, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्यासाठी दर 2-3 वर्षांनी किंवा दरवर्षी एक एक्झाम भरवत असते. जे हे एक्झाम क्वालिफाय होतील त्यांना वर्षभरासाठी एम सी एचा स्कोरर म्हणून करू शकता, आणि ज्यांनी मागच्या वर्षी चांगलं गेलं ते त्यांना पुढच्या वर्षी कंटिन्यू करतील.
1: सर, स्कोररची भूमिका निवडताना आणखी काय करावं लागतं, किती महत्वाचं आहे?
0: सर, स्कोरची भूमिका निभावताना आपल्याला सगळ्यात आधी प्लेअर आयडेंटिफाय झाले पाहिजे, म्हणजे हा प्लेअर कोण आहे, हा प्लेअर कोण आहे. समजा एखाद्या फिल्डरने कॅच घेतलेला, आपले तसे फिल्डर असतातच त्यांचे नाव सांगण्यासाठी, पण तरी सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय झाले पाहिजे. अंपायर सोबत आपले चांगले रिलेशन असले पाहिजे, चांगले कोऑर्डिनेट असले पाहिजे अंपायर सोबत. समजा कधी कधी अंपायर्स ऑन फील्ड अंपायर कधी कधी विसरून जातात किती बॉल झालेले, किंवा कधी असं होतं सर का एखादा असतं समजा शॉर्ट रन झालेले, 2 शॉर्ट रन झालेले, तर आतमधले अंपायर असा कोणताच सिग्नल बनलेला नाही का 2 शॉर्ट रन देण्यासाठी. मग आतले अंपायर एकतर वॉकी टॉकी ओव्हरतील सांगतील, किंवा काही वेगळी कोण आधी स्कोरला सांगून ठेवतील का बा असे असे जर समजा 2 शॉर्ट रन झाले एकाच बॉलमध्ये तर आम्ही अशी अशी खून करू किंवा तुला कळवू. बा
1: आता प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आली, स्कोरर किंवा क्रिकेटच्या या अंपायरिंगच्या क्षेत्रात तुम्ही आधुनिकता काय म्हणता येईल, काय काय आपल्याकडे आधुनिकता आहे का ती आपण वापरतात?
0: सर, सर्वात मोठी आधुनिकता म्हणजे क्रिक हिरो जे ऍप आहे, आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नुकतंच लॉन्च केलेलं त्यांचं ऍप आहे, जे क्रिक हिरोजवरचं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं दोघांचं मिळून चालतं.
1: मग त्यातला काही असं आधुनिकता म्हणता तुम्ही आणि तंत्रज्ञान होतं, पण त्याच्यात काही अडचणी येतात, मग अशा अडचणी कशा दूर होतात त्याच्या?
0: सर, अडचणी तर बऱ्याच येतात, तर अडचणींसाठी त्यांचे हेल्पलाईन नंबर्स असतात, ते हेल्पलाईन नंबरवरती आपण जाऊन संपर्क केला का जी आपली अडचण आहे ती साधारण 24 तासाच्या आत दूर होऊ शकते आपली.
1: स्कोरर बनण्यासाठी क्रिकेटर पाहिजेच का, क्रिकेट खेळायला हवाच का, काय म्हणता येईल
0: याची गरज नाही का सर स्कोरर होण्यासाठी? तुम्ही लेदर बॉलनीच क्रिकेट खेळलेली हवी किंवा एकदम प्रोफेशनल क्रिकेट खेळलेली हवी नाही का, पण तुम्हाला जी क्रिकेटची आवड हवी, एक जिद्द हवी. कारण की समजा एखादा व्यक्ती, आपण T20 आजचा जमाना आहे, आपण मॅच किती 2 तास बघतो नंतर सोडून देतो, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल स्कोरिंग करता तेव्हा तुम्हाला मॅच स्टार्ट व्हायच्या आधीपासून तुम्हाला प्लेयरांचं नॉमिनेशन करायचं असतं, आणि मॅच संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला रिझल्ट लिहायचा असतो, कोणी काय केलं कोणी काय नाही केलं, यासाठी भरपूर पेशन्स लागतात. म्हणून मी असं म्हणेन का स्कोरर होण्यासाठी तुम्ही असं गरज नाही का लेदर बॉलचं क्रिकेटच खेळले पाहिजे, फक्त तुमच्यामध्ये क्रिकेटबद्दल अपार प्रेम हवं, अपार ओढा हवा.
1: आपल्या विषयी काय सांगता येईल का, आपण स्कोरर म्हणून कसे इकडे वळाला?
0: सर, कसं आहे, मी NDCA मॉर्निंग येथे प्रॅक्टिस करायचो. एक दिवशी काय आलेलं, आधी मी अंपायरिंग करायचो, अंपायरिंगची सुरुवात सांगतो. अंपायरिंगला काय झालेलं, एक अंपायर कमी पडत होता आतमध्ये, तर मग माझी बहिणीने आली सांगायला का बा तिला सरांनी सांगितलं का एक अंपायर कमी पडतोय. माझी बहीण मला सांगायला आली का दादा एक अंपायर कमी पडतोय म्हणे, आपल्याला एक अंपायर हवाय. म्हटलं ठीक आहे मग मी करतो, म्हटलं म्हणजे तुला एक्सपिरियन्स नाही, म्हटलं काही नाही, म्हटलं करून टाकू पहिल्यांदा. मग हळूहळू असे अंपायरिंग केली, पहिली मॅच केली, मग त्याच्यानंतर पहिली मॅचला इंटरेस्ट वाटलं, चांगलं वाटलं, थोडं जमतं उन्हात जमतं काही हरकत नाही. मग दुसरी मॅच केली, मग हळूहळू करत करत 3-4 मॅचेस केल्या. मग ते अंपायरिंग करता करता आपल्याला जे लोकल मॅचेस असतात तिथे आपल्याला स्कोरिंग करावी लागते. याचा फायदा असा झाला सर का मला क्रिकेटचं जवळपास बऱ्यापैकी नॉलेज येऊन गेलं त्याच मॅचेस मध्ये, आणि त्याचा फायदा मला पुढे स्कोरिंगला झालेला. आणि मग बऱ्याचशा मॅचेस केल्या त्याच्यानंतर मग ऍड आले नाही काही का MCA स्कोरर्सची एक्झाम आहे, ते एक्झामला बसलेलो आणि महाराष्ट्रात मी 11 आणि नाशिक मध्ये पहिला होतो त्या वर्षी.
1: अरे वा, क्या बात आहे.
0: आताच 2025 साली लेटेस्ट एक्झाम.
1: पण आपण क्रिकेट पण खेळला आहात का?
0: हो सर, खेळलेलो आहे मी, डिस्ट्रिक्ट खेळलेलो, इन्व्हिटेशन मॅचेस खेळलेलो आहे, आणि स्टेटला प्रोबेबल पण होतो सर.
1: जर आपण क्रिकेट खेळला आहे तर आपल्याला पण असं वाटलं तर कधी आपण अंपायरिंग करू किंवा स्कोरर म्हणून ही भूमिका बजावू?
0: नाही सर, ऍक्च्युली खेळताना तर कधीच वाटलेलं नव्हतं, खेळताना हा दृष्टिकोनच नव्हता कधी का. जेव्हा खेळत होतो तेव्हा फक्त खेळायचं म्हणून, एक आनंदासाठी खेळायचं म्हणून खेळत होतो, किंवा फक्त ऍज अ प्लेअर म्हणून आपला करिअर बघत होतो तेव्हा.
1: बहुतेक वेळेस आपण बघतो की मला सचिन व्हायचं, मला विराट कोहली व्हायचं, मला ऋतुराज गायकवाड व्हायचं. जे उच्चस्तरीय क्रिकेटपटू घडले त्यांना डोळ्यासमोर ठेवून जे नवखे क्रिकेटपटू इथे मैदानात उतरत असतात आणि त्यांचं स्वप्न कदाचित साकार नाही झालं तर ते एक ह्याच्यात जातात की त्यांना वाटतं की नाही मी क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं का क्रिकेटमध्ये अशा कोणत्या व्यावसायिक क्षेत्र आहे का त्याच्यात तुम्ही क्रिकेटपटू क्रिकेटचा आनंद घ्याच परंतु तुम्ही त्याच्यातून दुसरीकडे वळू शकतात, म्हणजे तुम्ही जसं स्कोरर तर सांगताय तसं असं काही आपण सांगता येईल का?
0: हो सर, आता भारतात जवळपास 150 कोटी लोकसंख्या आहे सर.
1: बरोबर.
0: यातले फक्त 11 जण भारतीय संघात खेळतात.
1: बरोबर.
0: प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असं असतं का माझ्या मुलाने त्या 11 मध्ये असावं, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि हे शक्यच नाही का 11 काढणारे फक्त आणि एवढे जण एफर्ट घेऊन राहिलेत. मग बऱ्याचशा मुलांचं वय वाढतं आणि ते मग तरी खेळत राहतात. त्यांना आतून एक फिलिंग येत असते का बाबा आपलं करिअर संपलेलं आहे, पण आता ते ऑलरेडी अभ्यास सोडून आलेले असतात, शिक्षण सोडून आलेले असतात. मग त्यामुळे इथून ते परत पण जाऊ शकत नाही. मग अशा मुलांसाठी सर स्कोरिंग झालं, अंपायरिंग झालं किंवा ग्राउंड स्टाफ, आपण समजतो ग्राउंड स्टाफ हा लोअर दर्जाचा जॉब आहे, पण असं काही नाही. आजकाल ग्राउंड लोकांना पण बरेचसा पगार चांगला असतो आणि माझ्यामध्ये कोणतंच काम कमी नाही का सर?
1: बरोबर. काम करणाऱ्याला का कोणतंही काम
0: काम करणाऱ्याला कोणतंच काम कमी नाही.
1: बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर. आता आपण जे नव तरुण काही बेरोजगार पण असतात की त्यांना शिक्षण झाल्यावर काय करावं, आणि काही असे पण असतात की फक्त शिकतात परंतु कोण नोकरी धंदा करणारे असे पण कमी असतात किंवा त्यांची इच्छा असते, त्याबद्दल आपण काय सांगू शकतो?
0: आपल्याकडे कसं आहे सर, पॅरेंटल केअर आहे ना जास्त आढळते नाही का पालकांमध्ये का नाही बाबा तू अभ्यासच करतोय ना, मग फक्त अभ्यासच कर, बाकी दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नको किंवा पैसे कमवायला जाऊ नको. हे जे बाहेरचे युरोपियन कंट्री सर तिकडे कसं असतं, एकदा मुलांनी 18 वय ओलांडलं का यानंतर त्याला पार्ट टाइम का होईना जॉबला कुठेतरी पाठवता.
1: बरोबर.
0: यासाठी पाठवत नाही का त्याच्या आई वडिलांना त्याच्या पैशाची गरज आहे, यासाठी पाठवता का त्याने स्वतःच्या पैशाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: यासाठी पाठवता का तू स्वतःच्या पायावरती आतापासूनच उभं राहायला शिकला पाहिजे सर.
1: बरोबर.
0: आणि आपल्या इकडं तुम्ही म्हणाले का शिक्षणामुळे नाही का आता बरेचसे तरुण असे पण आहे का जे शिकता पण त्यांची परिस्थिती हालाकीची इतकी असते का त्यांना फक्त शिक्षण नाही करतायत, त्यांना साईड बाय साईड काहीतरी जॉब करावा लागतो, त्यासाठी अंपायरिंग आणि स्कोरिंग बेस्ट आहे सर.
1: बरोबर. पण यासाठी मग थोडं तुम्हाला असं वाटतं का अंपायरिंग करताना स्टॅमिना पण तेवढाच महत्वाचा आहे आणि स्कोरर म्हणून सुद्धा तुमचं एक नजर पण तेवढीच महत्वाची?
0: नक्कीच सर. सर स्कोरर म्हणून तुमची तत्परता हवी, नंतर एकाग्रता हवी, कारण की सर एखादा जरी बॉल तुमच्याकडनं मी जाला तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्याचा पूर्ण रिझल्ट मॅच वरती पडू शकतो. आणि जर समजा कोणाकडून होऊ नये असं जर समजा तुमच्याकडून असं काही झालं आणि चांगल्या मॅचचा जर रिझल्ट खराब झाला तर तुमचा डायरेक्ट परिणाम त्याच्या करिअरवरती पडू शकतो सर, पुढे स्कोरिंग करिअरवरती किंवा अंपायरिंग करिअरवरती.
1: बरोबर. म्हणजे कोणताही जॉब सोपा नाही.
0: कोणताच जॉब सोपा नाही सर. आता तुम्ही मगाशी म्हणाले अंपायरिंगचा, जर समजा तुम्हाला 9 ते 5 ग्राउंडवरती उभं राहायचं आहे, हे फार मोठं आहे ना सर, म्हणजे त्याच्यासाठी चांगलाच फिटनेस लागतो नाही का. आमच्या नाशिकमध्ये असे बरेचसे व्यक्ती ज्यांनी 50 ओलांडली तरी ते अंपायरिंग करताय सर, त्यांचं गायदनी सर घ्या, केतकर सर घ्या, आमच्या नाशिक केस आहेत सर ते, त्यांनी 50 ओलांडली तरी ते आज 9 ते 5 ग्राउंडवरती थांबता अंपायरिंग करता. त्यांच्या फिटनेस सारखा फिटनेस असणं गरजेचं आहे. आणि आजकालच्या मुलांमध्ये सर का लवकर थकता नाही का ते.
1: बरोबर.
0: त्यांना यांची उदाहरणं घेता येते.
1: एकदम बरोबर सर. तुम्ही आमच्याशी आज गप्पा मारल्यात आणि स्कोरर हा जॉब सुद्धा क्रिकेटमध्ये तेवढाच महत्वाचा आहे आणि तुम्ही क्रिकेट खेळा पण क्रिकेट खेळताना तुम्ही इतर क्षेत्रांकडे पण लक्ष द्या की प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब आहे आणि तो करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन नक्कीच यशस्वी होईल. आपण फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा जे आताचे युवा खेळाडू असं घडण्याचाच प्रयत्न करा, प्रयत्न करू नका असं नाही, पण जर आपण स्वतःला ओळखा कमी कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या व्यवसायाकडे वळायला हरकत नसावी. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलं त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: समीर यांची शब्दरचना अभिजित आणि पौर्णिमा यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक. चित्रपट आहे बीवी नंबर 1.

0: अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मजबूर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया. पंकज उधास यांच्या आवाजात अंजन यांची शब्दरचना. चित्रपट घर में राम गली में श्याम.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चटपटीमधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शब्दरचना योगेश यांची, संगीतकार बासू मनोहारी.

0: गाणं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मोहम्मद असीस यांनी गायलेला मोहब्बत का पैगाम या चित्रपटामधलं. अंजानी यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. व्हीव्ही नंबर 1 या चित्रपटामधलं स्वर आहे अनुराधा श्रीराम आणि अभिजित यांचा.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात अमीर गरीब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
2: बैठ जा, खड़ी हो जा,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपण मागच्या भागामध्ये चर्चा करत होतो चारुता कडूरकर यांच्याशी. त्यांच्या माहेरवट या संस्थेबद्दल आपण ऐकलं, पुन्हा त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. चारुताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: धन्यवाद.
0: चारुताजी, आपण गप्पा मारत होतो माहेरवट संस्था, आणि तुम्ही म्हटलात की वयोवर्धन होणाऱ्या प्रत्येकाशी आपण कसं वागायला हवं, किमान त्याच्याकडे स्माइल देऊन बघायला तरी हवं, रस्त्यात भेटणार आहे सुद्धा, एवढा असा विचार हा लहानपणापासून होता की तो तयार झाला?
1: याला दोन्ही गोष्टीला मी सर दुजोरा देईन. माझं घराचं लोकेशन तुम्ही म्हणालात, तर पुण्याकडून येणारी सगळी वर्दळ आणि अगदी पंचवटीला जाणारी मंडळी, ते पंचवटी मुंबईकडून परत येणारी, तर माझ्या घराच्या अगदी शेजारी वाहणारा जो मुख्य रस्ता होता त्यावरती वारकरी, त्याच्यानंतर भिक्षेकरी असू द्या किंवा एखादा जर खरंच त्याच्या गाडीवरून घसरला, तर आई वडिलांची शिस्त होती, पहिल्यांदा न विचार करता हातात जे पाण्याचं भांडं असेल ते पाण्याचं भांडं घेऊन जरूर त्याच्या मुखात पाणी घाला, हे संस्कार आई वडिलांमुळे होते. घरात निश्चितच माझ्या दोन्हीकडची घरं, म्हणजे माझा आजोळ आणि माझे आजोबा सिक्युरिटी प्रेसला असल्यामुळे त्यांच्याकडे सल्ला मसलत करायला ज्योतिष आणि यासाठी अनेक मंडळी येत असत. तर हा घरातला संस्कार नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतन, भलं करणं खूप मोठा शब्द होईल, ते भगवंताने करावं, पण आलेल्याची विचारपूस करणं, म्हणजे काळजीने माझ्या पिकाचं काय होईल हे विचारणारे, पंचांग पाहून त्याच्यावर तोडगा सांगणारे, त्यानंतर अरे तुझी बदली होईल म्हणून आर्मी ऑफिसरला गुंजारणारे आजोबा, आणि तरीही ते आम्हाला सांगायचे की दादा रे जर दारात गाय आली किंवा एखादा जर भिक्षेकरी आला तर त्याला द्या आपल्यातलं, काही आपल्याला कमी पडणार नाही. तर ही वृत्ती निर्माण होण्याला घरातली मंडळी तर काळजी घेतच असत. वडील सामाजिक कामामध्ये वेगळ्या प्रकारे होते. सेवादलाचं काम करत असताना 18 पगड सगळी मंडळी आमच्या घरात असत. ते बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या साईटवरती काम झाल्यानंतर जर एखादा काम करणारा त्यांचा सहकारी जर उपाशी पोटी असेल तर आम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकात भर घालावी लागत असत. या ह्याच्यामध्ये आईनी माझ्या लहानपणापासून एक ब्रीद घेतलं होतं की जर सेवा वस्तीतला मुलगा असेल आणि त्याला शैक्षणिक अडचण असेल तर निश्चितपणे ती 35% मुलाला 60% निश्चित घेऊन जाण्याची तिच्याकडे क्षमता होती आणि ती आहे. आईच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलं अशी होती की ती आजही रिक्षा चालक असतील किंवा शेतकरी कुटुंबातले आहेत, पण त्यांना एक माहिती की आपल्याला चांगलं हस्ताक्षर, त्यानंतर चांगलं वाचन आणि आपल्या बोलण्यावरती ज्या काही मर्यादा असतात, म्हणजे आजच्या काळातलं इंग्लिश आपण लिहित नाही सर, आपल्याला मराठी अजून सुवाच्य लिहिता येतं, तर हे संस्कार आई वडिलांचे निश्चित आहेत. आणि कुटुंबातली माझी सासरची मंडळी म्हणाल तर माझे सासरे अनुवादक होते आणि चांगल्या पद्धतीच्या संस्कारांमध्ये माझ्या आजे सासूबाई बालविधवा जरी असल्या तरी त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या सासऱ्यांना नाते सासूबाईंना घडवलं, तर त्यांच्यानंतर म्हणजे सासऱ्यांच्या जेव्हा ते नोकरीला लागले त्यानंतर त्यांच्या गावाकडच्या आणि परिसरातल्या 300 कुटुंबांना त्यांनी निश्चितपणे मदत करून चांगल्या माध्यमाने, त्या काळात बचत गट नव्हते पण भिशीच्या माध्यमाने कुठलाही व्याजाचा एकही रुपयानं घेता त्या मंडळींना एक आपण आज जी डिजिटल लिटरसी म्हणतो ती फायनान्शियल लिटरसी त्यावेळेस शिकवली आणि अनेक घरं उभी केली. त्यानंतरचा टप्पा माझ्या सासूबाईंचा होता. आजे सासूबाईंच्या आजारपणात ग्लोबलायझेशनचे वारे वाहू लागले, त्यामध्ये हेल्थ कॉस्ट वाढते आहे आणि बदलणाऱ्या काळामध्ये औद्योगिक गोष्टींसाठी मायग्रेशन करणारा, म्हणजे अगदी पुण्याला येणारा जो सगळा वर्ग आहे याच्यामध्ये तो आई वडिलांना घेऊन राहू शकतो, पण त्यावेळेस त्याला त्याच्या ज्या शिफ्ट आहेत त्या पद्धतीने काम करायचं असेल घरातल्या पती पत्नींना, तर मग याच्यासाठी बघणारा घरातला कोणीतरी आहे का, तर नाही, तर मग पर्यायाने वृद्धाश्रमांची निर्मिती झालेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, अशी जेव्हा परिस्थिती आली तेव्हा माझ्या सासूबाईंनी जरूर सांगितलं की पुढच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये 4 लोकांना तू निश्चितपणे उभं करू शकशील, त्यानंतर त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमाने काही देऊ शकशील अशा पद्धतीचे अभ्यासक्रम तू जरूर शिक आणि तू स्वतःसाठी शिकू नकोस, तर सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या महिलांचं शिक्षण संपलं आहे, थांबलं आहे, तर त्या ठिकाणी तुला ही संधी मिळू दे. आणि या संधीचा मला निश्चित उपयोग झाला, कारण कोविडच्या काळानंतर अचानक ज्या आपण असिस्टंट नर्सिंग सेवा ज्या लागत होत्या त्यासाठी खूप मनुष्यबळ कमी होतं, तर आम्ही तो मराठीमधला डेव्हलप केलेला कोर्स वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत पुण्या आणि पुण्याच्या बाहेर राबवला. आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की 2009 ते 2025 पर्यंत ज्या पद्धतीने मी टाईप 2 सिटी मधून आलेल्या मंडळींना फार शुल्क न घेता आम्ही जे इंटर्नशिप्स आणि हे उपक्रम केलेले आहेत त्याबद्दलचा महाराष्ट्र सरकारचा मला स्टेट अवॉर्ड मिळाला. याला आजच्या आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये इंटरजेनरेशनल बॉन्डिंग फॉर सिनियर सिटीजन्स, म्हणजे दोन वेगवेगळ्या पिढ्या एकत्र आणून आम्ही हे काम करतो. साधारण गेली 8 वर्ष आम्ही मागे कोविडच्या काळात सुद्धा महिलांना त्यांच्या घरातल्यांची फार आठवण येऊ नये म्हणून आम्ही साधारण 85 ते 90 मध्ये असणाऱ्या आज्यांकडून राख्या बनवून घेतल्या आणि भारतीय सीमेवर असणाऱ्या सैनिकांना त्या पाठवल्या. तर गेली 4 ते 5 वर्ष आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमाने किंवा पत्रांच्या माध्यमाने त्यांची उत्तरं पण येतात. खरंच कधी कधी असं वाटतं की आपले आपले म्हणून आपण रक्ताची नाती जपतो, पण आपली एक परंपरा, त्यानंतर असणारं देशप्रेम आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते फक्त आपल्या नातेवाईकांपुरतंच मर्यादित ठेवायचं का, राष्ट्रप्रथम म्हणताना राष्ट्र हित सांभाळणाऱ्या सैनिकांपर्यंत सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. आणि त्याच्याबद्दलचं आम्हाला खूप चांगलं प्रबोधन बऱ्याचशा मंडळींकडून झालं, त्यामुळे हे काम आम्ही या पद्धतीने सातत्याने पुढे नेत आहोत.
0: पूर्ण मेट्रोपॉलिटियन झालेलं आहे. आणि आत्ता जी आपण चर्चा केली कोविड नंतरचा भाग, माहेरवट सांभाळत असताना हा जो काही गॅप आहे म्हणजे मेट्रोपॉलिटियन शहर आणि कोविड नंतरचा भाग, याच्यात काय फरक जाणवला हो तुम्हाला?
1: सर, आजी आजोबा ही आपला वारसा जपतात. म्हणजे आज आजी सलवार कमीज जरी घालत असेल ना तरी भारतीय महिलांमध्ये असणारी मातृत्वाची भावना ही इतकी प्रबळ आहे की खरचटलं तरी चौकशी करणारी आजी अजून आहे, याच्यात मला खरंच कौतुक वाटतं. आज जर तुम्ही बघाल तर पुणे शहर वाढत असताना येणारे जे स्टुडंट मंडळी आहे ते अगदी विदर्भापासून नाही नॉर्थ ईस्ट पासून सुद्धा येतात. तर आज जी असणारी 60 आसपासची मंडळी आहेत त्यांनी जर आपापल्या थोडस दुखणी खुपणी असतात पण जर आजच्या स्टुडंटला त्यांनी जवळ केलं, पुन्हा मला ज्येष्ठ विचारतील की वर्षानुवर्ष आम्ही हे केलंय, म्हणजे पब्लिक सर्वंट असणारी व्यक्ती म्हणू शकेल की अरे आम्ही त्यांच्याशिवाय तर मोठे झालोच नाही ना. तर आज हे गोष्ट लक्षात येते की कौटुंबिक दुरावा हा भाग वैयक्तिक राहिलेला नाहीये, तर आपण आता तो सामाजिक दृष्ट्या सुद्धा एखादा रस्त्यावर पडला तर नाही कोणी कोणीतरी घेईल काळजी, कोणीतरी म्हणजे कोण, तर आपणच आहोत. त्यानंतर छोटीशी गोष्ट असते की अगदी बायलेन असणारा एखादा एक पत्ता आहे पण तो त्या पद्धतीने न सांगणे हा सुद्धा मला कधी कधी सामाजिक गुन्हा वाटतो. कारण की एखादा महत्वाचा, अगदी तो डिलिव्हरी बॉय असू द्या, त्याला वेळेत पोचायचं असतं. कदाचित त्याच्याकडे एखादं इमर्जन्सी मेडिसिन असेल, एखादं इंजेक्शन असेल किंवा त्या व्यक्तीला खरोखर भूक लागलेली असेल आणि त्याला ते वेळेत द्यायचे, तरीही ती सामाजिक भावना इतकी विकृत झाली आहे की चुकीचा पत्ता देण्यात लोकांना आनंद वाटतो. म्हणजे ही जी रचना बिघडत चालली आहे त्यामध्ये वरिष्ठांवर जबाबदारी आहे की थोडेसे हात पुढे केले आणि नव्या येणाऱ्या पिढीला त्यांना आजी आजोबांच्या सहवासाचं दुःख आहे ते बोलूनही दाखवतात, किंवा इंटरजनरेशनल बॉन्डिंगच्या दृष्टीने जेव्हा ते इंटर्नशिप्सला येतात तेव्हा त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने बघतो. त्यांना अकॅडमिक्स पार्ट असतो तो तर आम्ही निश्चितपणे शिकवतोच किंवा त्यांना ती संधी पण देतो थेरपी करण्याची, पण त्यांच्यामध्ये एक नातं व्यवस्थित निर्माण होईल याची काळजी घेतो. मला आठवतं 2008 माझ्याकडे एअर होस्टेस ट्रेनिंगसाठी आलेला मुलगा, अतिशय छोट्याशा घरातला शेतकरी कुटुंबातला, पण नंतर न चुकता त्याला परवडेल अशा पद्धतीने मिठाई आणि आकाशकंदील घेऊन हा मुलगा सातत्याने 8 वर्ष येत होता. सर, याला मला सक्सेस म्हणावंसं वाटेल याचं कारण त्याला त्याची ती जाणीव निर्माण झाली. आणि आज आपण मोठमोठ्या थेरपीस म्हणतो किंवा मोटिवेशनल स्पीच बघतो तर मला सांगा की रस्त्यावरती दुखापतच झाली पाहिजे असं नाही, पण कधी कधी पत्ता शोधणारे किंवा ओटीपी विसरलेले आजोबा असतात आणि त्यांना आपण तो शोधून देतो, किंवा आजोबा मी काही मदत करू का म्हणून एखादा तुम्ही ऍप शोधून दिलात, तर त्या व्यक्तीचं समाधान त्यांना कदाचित त्यांच्या भावनेत पटकन ते थँक्यू म्हणू शकणार नाही, पण तुम्ही जर त्यांची नजर बघितली तर त्यांना निश्चित अजून ती होप आहे की अजूनही आपली चांगली माणसं आपल्याला भेटतील आणि नवीन पिढीमध्ये निश्चित ही ताकद आहे की त्यांची टेक्नॉलॉजी बदलली असेल, ते कदाचित आपल्यापेक्षा चांगलं AI वापरू शकत असतील, पण मी असेही इनोव्हेटर्स बघितले की ज्यांनी रामनाम सुद्धा ऍपमध्ये डेव्हलप केलं, आणि जसं तुम्ही स्क्रॉल करता आणि कॅन्डी क्रश खेळतात त्यांनी असेही डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स मध्ये असणाऱ्या आजोबांना मदत करायची म्हणून त्यांनी पझल्स तयार केलेले आहेत. सो टेक्नॉलॉजी आणि वरिष्ठ यांचं सुद्धा चांगलं नातं निर्माण होत आहे. फक्त तुमचा स्क्रीन टाइम, जसं आम्ही लहान मुलांना म्हणतो की अरे मोबाईलवर खूप थांबू नका, तसं वरिष्ठांच्या बाबतीत असं आहे की जुन्या आठवणींमध्ये इतकेही रमू नका की ज्याचा त्रास तुम्हाला स्क्रीन टाइममुळे डोळ्यावरती किंवा एकंदरच तुमच्या वेलबिईंगवर होईल.
0: मग या सगळ्यासाठी कुटुंब संस्था कुठेतरी बिघडते असं वाटतं का?
1: सर, बिघाड हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो आणि बिघाडायला जबाबदार आपणच आहोत. नाशिक सारख्या ठिकाणी जर सगळं आता व्यवस्थित चाललंय तर आपल्याला नवीन रस्ते कशासाठी हवेत? म्हणजे आज पासून जर वर्षभरापूर्वी मी जेव्हा आले तेव्हा चांगले होते रस्ते, पण मग आज जी आपण डेव्हलपमेंटची कॉस्ट मोजतोय, अनेक झाडं कापली जात आहेत, त्यानंतर पोल्युशनचा टक्का वाढलेला आहे, गोदावरी पण दूषित झालेली आहे, या सगळ्याच्या मध्ये त्या स्टेटसला ठेवायचं की मी आज सिंहस्थात जाऊन आलो तर याच्यासाठी मी काही कॉन्ट्रीब्युट करू शकतोय का? टॅक्स हा भाग वेगळा झाला, पण माझ्या परिसरामध्ये असणारं प्लास्टिक असेल किंवा आपल्याकडे जेव्हा कचऱ्यातलं काम करतात ते जे येतात तर ते ऍटलीस्ट सेग्रिगेट करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जसे आपण जबाबदारी टाळतो तर त्याचा कळत नकळत कुठेतरी हा परिणाम जाणवतो. सर, पाटावर बसून जेवणं सगळ्यांना आता सध्या शक्य नाही झालंय, तो लाईफस्टाईल अडॅप्शनचा भाग झाला, पण मग टेबल खुर्ची आली तर आपल्याला घरही मोठं व्हावं लागलं आणि ज्या एका 1 BHK मध्ये आपण राहत होतो त्या ठिकाणी आपल्याला आता असं वाटतं की 2 BHK असेल तर मग मी जरा ऐसपैस राहू शकेल. एका टीव्हीने घर घरामध्ये भागत होतं तर रिमोट कोणाच्या हातात, म्हणजे वरिष्ठांच्या हातात का लहान मुलांच्या कार्टून नेटवर्कसाठी, हे जेव्हा कुठेतरी संधान निसटायला लागलं तेव्हा असं वाटतं की काय माझीच्या हातात पोथी असावी असा आग्रह नाही, तिने अध्यात्मच बघावं असं नाही, पण मग त्या बाल्याला त्या कार्टूनमध्ये न अडकता तिने रामाची, बुद्धाची असेल, एखाद्या चांगल्या संताची गोष्ट असेल असं सांगायला त्या आजीलाही वेळ नाही आणि घरातल्या नातवालाही नाही, ही फार सक्षम परिस्थिती असं वाटत नाही सर. आणि आम्ही डोनेशनचे चेक फाडतो, आम्हाला अशीशी पेन्शन मिळते, मग आम्ही एखाद्या चांगल्या हिल स्टेशनला जाऊन आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे वाढदिवस साजरे करतो. वाढदिवसाचा जर खरंच अर्थ बघितला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुमोदनाने ते बघायचं ठरवलं तर ते एक वर्ष कमी का ते वरिष्ठ विचारांसाठी एक वर्षाची मिळालेली संधी, हे जसे एक आपल्याला द्वंद्व समोर येतं तसं आपल्याला आजपर्यंत जे मिळालेले श्वास आहेत ते चांगल्या परिसरामध्ये निसर्गामुळे मिळालेले आहेत, त्या निसर्गाचा आपण निश्चित काही देणं लागतो का असा जर विचार करून वरिष्ठांबरोबर लहान आजी आजोबांच्या माध्यमाने मुलांनी आणि युवा तरुणांनी सुद्धा याचा विचार केला तर आपण आपल्यावरच खूप मोठे उपकार करणार आहोत. ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे, कारण आज झाडांनी जर असा विचार केला, मी एका कार्यक्रमात परवा गेले आणि त्यांच्या संस्थेचं नाव 14 Trees फाउंडेशन असं होतं, तर आम्ही सगळ्यांनी कुतूहलापोटी विचारलं तर असं का, तर त्यांनी सांगितलं एका झाडाचं जर वय बघता ते आपल्याला 80 वर्ष व्यवस्थित ठेवू शकेल इतपत ते कार्य करतं. मग हेच जर आपण विचार केला तर आपण, मला नाही वाटत की 80 पेक्षा जास्त लोकांशी एवढे संपर्क ठेवू शकतो. किती जणांना आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना दररोज संपर्क नाही, पण महिन्यातून एकदा वर्षातून दोनदा भेटता येतं, नाही सर हे विरळ होत चाललंय. त्याला आपण म्हणू की सोशल फॅब्रिक इज डिसइंटिग्रेशन आणि याला आपली नीड आहे का डिमांड आहे हे जर आत्मपरीक्षणात केलं तर आपल्याला निश्चित जाणेल की आपल्याला शिस्पेन्सिलीवरती भागत होतं किंवा खडू आणि पाटी पेन्सिल बरी होती, कारण की आपल्याला चुकलं तर पुन्हा ते पुसून पाटीचा पुनर्वापर करता येतो. आज आपण हवे तसे पानं फाडतो आहोत. आणि आता तर काय की मी स्क्रीनवर काम करत नसताना सुद्धा त्याचं मी इल्युमिनेशन पण कमी करत नाहीये. म्हणजे आज आम्ही पेपरलेसचा विचार करतोय, पण जे काय माध्यम वापरतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनची पोझिशन्स आणि त्याच्यावर असणारा रेडिएशनचा परिणाम क्लायमेट चेंजच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरतोय. पण डेव्हलपमेंटची ही कॉस्ट आहे हे लोकांना आता जिओ पॉलिटिक्समुळे कळत आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार खूप लहानपणापासून जर केला की अशा माझ्या आईची अजूनही सवय आहे की जेव्हा पेन्सिल लहानग्यांच्या बोटात ती मावत नाही तेव्हा जुन्या पेनचं टोपण त्याच्यामध्ये ती व्यवस्थित सरकवून मुलांना ती शेवटपर्यंत वापरता यावी याची काळजी आजही ती 78व्या वयाला घेते. मुलांचे चांगल्या सुस्थितीतल्या घरातल्या जी मुलं आहेत त्यांचे क्रेयॉन्स, राहिलेल्या वह्यांचे चांगले पानं असे सगळे कलेक्ट करून मेसेजसाठी ते पुनर्वापर करणे, पेन्सिलिनचा वापर करणे, जे काही चांगल्या अवस्थेतले कपडे असतील त्याचे रियूजसाठी काही बचत गटांना देणे, ही शिस्त आम्ही तिच्यामुळे लागलं. आजीमुळे आम्हाला शिस्त अशी लागली की आम्ही पाणी वाया घालवत नाही. याचं उदाहरण असे की मालेगाव सारख्या ठिकाणी माझं आजोळ आहे, तर माझी आजी पाण्याचा पुनर्वापर म्हणजे कपडे धुतलेलं पाणी फरशी पुसायला आणि नंतर फरशी पुसलेलं पाणी झाडांना, हे आमच्या सवयीचा भाग आहे. आणि मी अभिमानाने सांगते की जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तर अक्षरशः 650 ते 700 रुपयात मी 2006 साली किचनचं पाणी हे आमच्या परिसरातल्या झाडांसाठी 300 लिटर मी ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने रिझवते. माझ्या इथे 16 ज्या ट्यूबलाइट्स आहेत त्याच्यातल्या 10 ट्यूबलाइट्स आम्ही रात्रभर आजी आजोबांच्या येण्या जाण्यासाठी किंवा त्यांना रात्री काही पडझड होऊ नये म्हणून चालू ठेवतो, त्यासाठी आम्ही सोलर पॅनल्स यूज केलेले आहेत. सो इनोव्हेशन हे उत्तर असू शकतं, त्याला फक्त त्या पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
0: क्या बात आहे, खूपच छान. अशाच गप्पा सुरू राहाव्यात असं वाटतंय, पण आपण त्या पुन्हा पुढच्या भागामध्ये गप्पा सुरू ठेवूयात. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, या होत्या माहेरवटच्या चारुता कडूरकर आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।
10: कार्यक्रमातलं हे गीत आहे प्रसाद सावकार यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद। ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेके यांनी।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरामध्ये राम गणेश गडकरी यांचं नाट्यपद. हे पद ऐकूया पुण्यप्रभाव या नाटकातलं.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया बालगंधर्व यांच्या स्वरात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची शब्दरचना. हे पद आहे मानापमान या नाटकातलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद मालिनी राजूरकर यांच्या आवाजात. हे पद ऐकूयात सौभद्र या नाटकातलं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं हे पद आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात वीर वामनराव जोशी यांचं नाट्यपद. हे पद आपण ऐकणार आहोत रण दुमदुभी या नाटकातलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत पाणीग्रहण या नाटकातलं. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि हे पद ऐकूयात अलकनंदा वाडेकर यांच्या आवाजात.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. मागील भागामध्ये आपण घरखरेदी, बँक लोन आणि लीगल ड्यू डिलिजन्स संदर्भात अनेक प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेतल्या आणि आजच्या भागामध्ये आपण प्रॉपर्टी टायटल डिस्प्युट्स, फ्युचर लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि अनेक वेळा डॉक्युमेंट्स असूनही निर्माण होणाऱ्या प्रॅक्टिकल लीगल कॉम्प्लिकेशन्सबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. सर, फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होतं?
1: आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रॉपर्टी जिथे आली तिथे हे डिस्प्यूट असतातच. आणि हल्ली आता जसं जसं प्रॉपर्टीजच्या किमती वाढत आहेत तसे हे लिटिगेशनचे प्रमाण पण खूप वाढले आहेत. त्याच्यामुळे कुठली पण प्रॉपर्टी परचेस करताना आपण सगळ्यात आधी खरेदी करण्याच्या पूर्वीच ड्यू डिलिजन्स करणं हे खूप गरजेचं आहे. पण काही कारणाने जर आपल्याला हे प्रॉपरली व्हेरीफाय नाही करता आलं किंवा आपल्या जर लक्षात नाही आलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो आज नाशिकमध्ये किंवा ज्या मोठ्या शहरांमध्ये जो मुख्य प्रॉब्लेम येतो आहे की ती जी जागा आहे तर त्या जागेचे जे जुने मालक आहेत तर त्या जुने मालक आता जास्त करून हे लिटिगेशन्स क्रिएट करत आहेत. शहराच्या काही ज्या मोक्याच्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये जुने जुने रेफरन्स दिले जातात. 50-100 वर्षापूर्वीचे आधीचे जे वंशावळी आहेत तर त्याचे रेफरन्स दिले जातात. तर अशा वेळेस प्रॉपर्टी जेव्हा आपण तुम्ही घेतात तर केवळ हे लेटेस्ट ट्रान्झॅक्शन न बघता हे फार जुने ट्रान्झॅक्शन किंवा जुना फ्लो बघणं सुद्धा आता खूप महत्वाचं झालंय. आता लिटिगेशनची सुरुवात ही तिथूनच होऊ शकते की जर खूप जुन्या मालकांनी जर अशा काही लिटिगेशनची सुरुवात केली तर त्यावेळेस आपल्याला हे खूप बघणं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा आपले डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि हे जे लिटिगेशन आहे तर ह्याच्यामध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर कुठली स्टे ऑर्डर आली आहे का किंवा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याप्रमाणे योग्य वकील आपण त्याच्यामध्ये अपॉइंट करून आपलं उत्तर हे मांडू शकतो. आता हे झालं लँडच्या संदर्भात. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स असतात म्हणजे जागा एका प्लॉट मालकाची आहे आणि बिल्डरला ते डेव्हलपला दिलेले आहेत तर जेव्हा ह्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट असतात ते डेव्हलपमेंटच्या अटी शर्ती सुद्धा एका परचेसरने हे पाहून घेणं जरुरी आहे. कारण जर उद्या प्लॉट मालक आणि डेव्हलपर ह्यांच्यामध्ये जर डिस्प्यूट झाला तर त्याचा परिणाम त्या प्रोजेक्टच्या टायटलवर होत असतो आणि जे खरेदीदार आहेत त्यांच्यावर होत असतो. त्याच्यामुळे त्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या बिल्डरने आणि लँडओनरने दोघांनी सुद्धा ह्या ज्याची पूर्तता केली आहे का तर हे बघणं जरुरी आहे.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच ही खरी ही लिटिगेशनची सुरुवात या ठिकाणी होऊ शकते.
0: बरोबर.
1: आता दुसरा एक तुम्ही रिडेव्हलपमेंटचा जो विषय घेतलाय तर तो पण सध्या आता जसं शहर वाढतंय तसं आता खूप म्हणजे हा जिव्हाळ्याचा विषय झालाय आणि अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स हे आता सुरू झालेत.
0: बरोबर.
1: तर त्या संदर्भात मी नक्कीच मला सांगायला आवडेल.
0: सर, आपण रिडेव्हलपमेंट वर जाण्याच्या अगोदर एक दोन प्रश्न म्हणजे याच्याशी रिलेटेडच होते की आपण जमिनीबद्दल बोललो. आपण अगोदर मागच्या एपिसोडमध्ये मिसिंग चेन आणि ते बघितलं होतं. तर म्हणजे नेमकं आपण जेव्हा बघतो आता खूप लोकांना तर सातबाऱ्याबद्दल वाटतं की इट्स इज अ प्रूफ ऑफ ओनरशिप.
1: बरोबर.
0: त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरी गोष्ट महत्वाची की म्युटेशन एंट्रीज जे आहेत, जे एंट्रीज असतात ते म्युटेशन एंट्रीज आहेत करेक्ट म्हणजे टायटल क्लिअर आहे असं होतं का?
1: हा, आता हे म्हणजे हा पण एक खूप चांगला विषय आहे की आता रिसेंटली महाराष्ट्र शासनाने असं एक परिपत्रक काढलंय की कुठलंही जर लिटिगेशन एखाद्या प्रॉपर्टीचं जर लिटिगेशन जर कोर्टामध्ये प्रलंबित असेल तर त्याची जी नोंद आहे ही सातबाऱ्या उतार्यावर घेणं कंपल्सरी नाही किंवा घ्यायची नाही. पूर्वी असं होतं की एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीवर केस टाकली त्या एखाद्या पर्टिक्युलर जागेसंदर्भात तर त्या लिटिगेशनचा जो उल्लेख आहे हा सातबाऱ्या उतारावर असायचा.
0: म्हणजे ज्याला आपण लिस्पेंडन्सी
1: आपण म्हणतो की न्यायप्रविष्ट म्हणून जो शेरा असायचा.
0: बरोबर.
1: तर तो सातबारा पाहिल्यावरच आपल्या लक्षात यायचं की अशी अशी अमुक अमुक केस ही कोर्टामध्ये प्रलंबित आहे.
0: राईट.
1: तर अशा ज्या न्यायप्रविष्टच्या ज्या नोंदी आहेत तर ह्या नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाहीत असा नुकताच निर्णय झालाय.
0: अच्छा.
1: की त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही त तर अशा ज्या नोंदी जर सातबाऱ्यावर असतील तर त्या प्रोजेक्टच्या मार्केटेबिलिटीवर त्याचा परिणाम होतो.
0: राईट.
1: आणि कधी कधी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्लॅकमेलिंगचे सुद्धा प्रकार झालेले आहेत की जर सातबाऱ्यावर अशी नोंद टाकली की तो प्रोजेक्ट विकला जात नाही आणि मग जे अनावश्यक रक्कम ही बिल्डरकडून उकळली जाते असे प्रकार होऊ नये. म्हणून जोपर्यंत मेहरबान कोर्टाची स्टे ऑर्डर येत नाही किंवा त्या केसचा निश्चित फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाही असे शासनाचे निर्देश आहेत.
0: ओके.
1: त्याच्यामुळे काय होतं की जर एखाद्या प्रोजेक्टवर एखादी केस सुरू आहे तर आता फक्त सातबारा बघून कळत नाही.
0: बरोबर.
1: बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या क्लायंटला किंवा बँक्सला सांगतो की ह्याच्यावर अमुक अमुक लिटिगेशन आहे, आम्हाला ती लिस्ट पेंडन्स सापडते आणि त्याच्यामध्ये त्या लिटिगेशनचा उल्लेख असतो. पण मग त्यावेळेस आम्हाला आमचे जे क्लायंट आहेत ते म्हणतात की सर सातबारा तर कोराय, सातबाऱ्यावर तर काही नाही, मग हे लिटिगेशन आहे हे कशावरून? तर त्याच्याकरता हे सगळं व्हेरिफिकेशन आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे की हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जरी सातबारा क्लिअर असेल तरी ते लिटिगेशन त्याच्यावर असतं, त्याच्यामुळे हे सुद्धा व्हेरीफाय करणं जरुरी आहे. आणि जसं फेरफार नोंदी जे आपण बोलतो त्याला म्युटेशन एंट्रीज पण म्हणतात, तर हे फेरफार सुद्धा तपासणं गरजेचं आहे. या फेरफार नोंदींमध्ये आपल्याला त्या टायटलचा फ्लो कळतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठलं मिसिंग लिंक आहे का किंवा कदाचित एरियाचा पण काही डिफरन्स आहे का. कारण एका व्यक्तीकडे जर 2 एकर जागा असेल आणि विकताना जास्त विकली गेली आहे मग अशा पद्धतीचे सुद्धा काही डिस्प्युट्स पुढे येऊ शकतात. तर एरिया हा मॅच करणे, त्याच्यानंतर त्या टायटल फ्लोमध्ये जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सगळ्या पुढच्या ट्रान्सफर्समध्ये इन्वॉल्व्ह आहेत का आणि त्यांना प्रॉपर सगळे कन्सिडरेशन मिळालं आहे का आणि ह्या प्रॉपर पद्धतीने ट्रान्सफर झाली आहे का, की जेणेकरून हे फ्युचर लिटिगेशन आपल्याला अवॉइड करता येईल. तर ह्या गोष्टींची खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. म्हणजे जो आपला पहिला प्रश्न होता की फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होते, तर हा एक ऍस्पेक्ट त्याच्यामधला आहे की हे हिची सुरुवात तिकडून होते. म्हणजे मला पर्सनली सर आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की एक जागा आली त्याच्यावरती 7-12 कोरा होता. नोंदी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण आता जो डिस्प्युटचा एक अजून अँगल की लिगल एअरशिप जे आहे तर त्याच्यामध्ये वारस नव्हते तर बहिणीच्या नावावर लागला, मग परत ती नोंद दुसऱ्या याच्या झाली आणि नंतर दुसऱ्या बहिणीच्या मुलाचं जेव्हा लागलं म्हणजे सेकंड जी एंट्री झाली तेव्हा त्या मुलासोबत बायकोचंही नाव लागलं आणि नंतर त्यांचं तिसऱ्याच नाव लागलं सेईंग दॅट की ही गिफ्ट डीड केलेली. अशा केसेसमध्ये आणि त्याचं आम्ही चेक पण केलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेव्हेन्यूमध्ये संचिका केलं पण त्याच्यामध्ये काहीच रेकॉर्ड नाही मॅम. तर याच्यामध्ये तर शॉर्टशॉट लिटिगेशनचा अँगल कधीही
1: 100% येऊ शकतो. अजून एक प्रकार आहे जे फ्युचर लिटिगेशन होऊ शकतं की एखाद्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना जर मायनर असेल किंवा म्हणजे जो आपण अज्ञान म्हणतो की 18 वर्षाची खालील व्यक्ती जर वारसाने समजा किंवा कुठल्याही पद्धतीने त्या मायनरचं नाव त्या सातबाऱ्यावर लागलं आणि ती व्यक्ती मायनर असतानाच त्या प्रॉपर्टीचं ट्रान्सफर झालं म्हणजे तिचे जे काही अज्ञानाचे जे पालक आहेत त्यांनी जर ती प्रॉपर्टी विकली तर कायद्याप्रमाणे अशा ट्रान्झॅक्शन्सला कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. पण काही कारणास्तव कोर्टाची परवानगी न घेता जर हे पुढे ट्रान्सफर झालं आणि जेव्हा तो मायनर मेजर होतो सज्ञान होतो त्यावेळेस त्याला ह्या जर व्यवहाराची नॉलेज झालं आणि त्याने जर ते व्यवहार चॅलेंज केले तर तिथे सुद्धा हे लिटिगेशन परत येऊ शकतं.
0: बरोबर.
1: म्हणजे आज प्रॉपर्टी तर तुम्हाला क्लिअर दिसेल पण जर मायनरने जर ते चॅलेंज केलं तर हे फ्युचर लिटिगेशन व्हायचा हा चान्स आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे.
0: अशा ठिकाणी सर काय काळजी घ्यायची? म्हणजे मग गार्डियन कोण?
1: नाही, कोर्ट. जेव्हा मायनरची प्रॉपर्टी हस्तांतर होत असते तेव्हा कोर्टाच्या परवानगीनेच करायला पाहिजे.
0: अच्छा.
1: कोर्टाची परवानगी न घेता आपण जर प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर पुढे फ्युचर लिटिगेशनला नक्की स्कोप आहे.
0: सर जॉईंट ओनरशिप, नॉमिनी आणि लीगल हेअर यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
1: हा आपण एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी नॉमिनी आहे किंवा माझी जॉईंट ओनरशिप आहे मग मी पण तेवढाच इक्वल या प्रॉपर्टीचा मालक आहे. तर त्याची एक थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की जॉईंट ओनरशिप म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी मुळात विकत घेतानाच 2 ते 3 जणांच्या नावावर विकत घेतली असेल तर ती प्रॉपर्टी जॉईंट ओनरशिपची होते.
0: ओके.
1: आणि त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला समजा दोघं नवरा आणि बायकोच्या नावावर प्रॉपर्टी घेतली तर दोघं हे 50-50% त्या प्रॉपर्टीचे मालक असतात.
0: ओके.
1: त्याच्यामुळे याला आपण म्हणू शकतो की जॉईंट ओनरशिप. त्याच्यानंतर नॉमिनी हा एक प्रकार असू शकतो की नॉमिनी म्हणजे की सोसायटीमध्ये हे जास्त आपण नॉमिनी अपॉइंट करतो. नॉमिनी म्हणजे कसं आहे की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचा एक केअरटेकर किंवा इमिजिएट कॉन्टॅक्ट करण्यासारखा माणूस हा तो नॉमिनी असतो.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादा फ्लॅट आहे तर त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्तीचं नावावर फ्लॅट आहे आणि त्याने नॉमिनी म्हणून त्याच्या मुलाला अपॉइंट केलंय तर त्या ठिकाणी तो जो व्यक्ती मालक जो मयत झाला तर त्याच्यानंतर सोसायटीने कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर तो नॉमिनीला आपण कॉन्टॅक्ट करतो.
0: अच्छा.
1: पण ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो जो नॉमिनी आहे तो 100% त्या प्रॉपर्टीचा मालक झाला असं नाही. त्याचे जे काही वारस आहेत त्या वारसांचा पण त्याच्यावर तेवढाच हक्क राहील. त्याच्यामुळे नॉमिनी आणि जॉईंट ओनर ह्याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. आणि तिसरं म्हणजे लीगल हेअर म्हणजे वारस. तर वारस म्हणजे एखादी व्यक्ती जर मयत झाली आणि त्या व्यक्तीने जर विल केलं नसेल तर त्याचे जे कोणी कायद्याने जे ठरवलेले वारस आहेत ते त्या प्रॉपर्टीचे म्हणजे इक्वल हिस्सेदार होतात.
0: बरोबर.
1: म्हणजे समजा त्याला एखादी व्यक्ती मयत पावली आणि त्याला समजा पत्नी आणि 2 मुलं आहेत तर ते तिघ जण त्या प्रॉपर्टीचे वारस म्हणजे लीगल हेअर झाले.
0: बरोबर.
1: आणि मग ते तिघ जण मालक झाल्यानंतर मग त्या तिघांची ती प्रॉपर्टी होते. त्यांचं नाव हे रेव्हेन्यू किंवा त्या त्या सरकारी रेकॉर्डवर आपण लावून घ्यायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि मग ते मालक म्हणून पुढे त्या प्रॉपर्टीचा डिसिजन घेऊ शकतात.
0: घेऊ शकतात. सर म्हणजे नॉमिनी हा फायनल ओनर नसतो.
1: नॉमिनी हा फायनल ओनर नाही. लीगल हेअर्स जे आहेत त्यांचा हा अधिकार त्याच्यामध्ये असतो.
0: सर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट किंवा ओल्ड प्रॉपर्टीज किंवा सोसायटी प्रॉपर्टीज मध्ये कोणते ऍडिशनल लीगल रिस्क असू शकतात?
1: निश्चितच. तर आता हे रिडेव्हलपमेंट आता खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि रिडेव्हलपमेंट करताना एक सगळ्यात मोठा एक चॅलेंज असा आहे की अनेक सभासद असतात आणि ते सगळे सभासद मिळून एक कुठला तरी निर्णय घेत असतात. आता त्या सभासदांमध्ये काहींना चांगलं ज्ञान असतं, काहींना त्याप्रमाणे थोडंसं अर्धवट ज्ञान असतं आणि मग त्याप्रमाणे हे जे निर्णय होतात पण त्या ठिकाणी आपण निश्चितच काही गोष्टींची आपण खात्री केली पाहिजे. तर त्याच्याबद्दल मी एक थोडेसे एक 4-5 पॉईंट तुम्हाला नक्कीच सांगेल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा रिडेव्हलपमेंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिल्डर जो आहे तो तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग एरियाच्या बदल्यात किती % वाढवून देतोय. तर ह्याचं कॅल्क्युलेशन एक मार्केट प्रॅक्टिस प्रमाणे हे आपण बिल्डरकडून हे चांगलं निगोशिएट करून जास्तीत जास्त कसा फायदा होईल असं एक ठरवून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हल्ली बराच वेळ असं बघायला मिळतंय की काही नौखे बिल्डर हे ह्या रिडेव्हलपमेंटच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत आणि त्यांचा पहिला उद्देश असा असतो की हा व्यवहार हा त्यांच्या नावाने लॉक होऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस MOU किंवा इनिशियल ऍग्रीमेंट हे म्हणजे कुठल्याही अटी शर्ती फायनल न होता हे पहिले अशा पद्धतीचे कागदपत्र तयार होतात. तर माझा असा सल्ला राहील की जोपर्यंत सगळ्या अटी शर्ती फायनल होत नाही तोपर्यंत हे इनिशियल जे ऍग्रीमेंट्स आहेत किंवा कधी कधी लेटर ऑफ इंटेंट किंवा असे काही ठराव की हे काम तुम्हाला आम्ही दिलेलं आहे आणि मग पुढे सगळ्या चर्चा आहेत तर असे हे जे इंटरमिडिएट डॉक्युमेंट आहेत हे न करता, कारण आता बरेच असे प्रकार बघायला मिळत आहेत की हे जे इनिशियल डॉक्युमेंट जे बिल्डरला दिलं आणि पुढे जो तो व्यवहार नाही जमला आणि आपण दुसऱ्या बिल्डरशी केला तर हा जो पहिला माणूस त्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यवहाराला ऑब्जेक्शन घेतोय की माझ्यासोबत हे MOU झालं होतं आणि हा व्यवहार पूर्ण करायचा अधिकार मलाच आहे आणि पुढचे जे व्यवहार आहेत तर त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करायचे प्रयत्न होत आहेत. तर असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सला हे विनंती करेल की जोपर्यंत तुमच्या सगळ्या टर्म्स फायनल होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे लेखी हे ऍग्रीमेंट करू नयेत.
0: राईट.
1: त्याच्यानंतर दुसरं एखादा FSIA जो पण एक मुद्दा आहे की आज समजा जरी काही टर्म्स आपण ठरलेले आहेत पण भविष्यात जर त्याचा FSI वाढला तर त्याचा फायदा कोणाला

0: बऱ्याच वेळेस GST आणि इतर पद्धतीचे टॅक्सेस अट्रॅक्ट होत असतात आणि त्याची माहिती डेव्हलपमेंट अग्रीमेंट करते वेळेस प्रॉपरली दिली जात नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा प्रोजेक्ट फायनल होतो त्यावेळेस मग ती अमाऊंट खूप मोठी होऊन जाते आणि जर तिथे अनावधानाने जर लिहिलं गेलं की हा सगळा खर्च हा त्या एक्झिस्टिंग मेंबर्सने करायचा आहे मग तो एक आर्थिक बोजा फार येऊ शकतो. त्याच्यामुळे ते सुद्धा सगळ्या अटी शर्ती पहिलेच ठरवून आणि त्या पद्धतीची कल्पना ही आपण घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट आणि बिल्टअप एरियाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही. अजून एक मुद्दा प्रोजेक्ट फायनान्सचा आहे की असे पण काही प्रकार झालेत की बिल्डरने रिडेव्हलपमेंट करताना जो काही त्याला जो फंड लागणार आहे तर त्याच्यासाठी बँकांकडून प्रोजेक्ट फायनान्स घेतला. ती पूर्ण प्लॉट आणि ती सगळी जागा आणि प्रोजेक्ट हा बँकेकडे मॉर्गेज ठेवला आणि काही कारणाने जर तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही होऊ शकला तर मग त्या बँकेचा बोजा त्या पूर्ण प्रोजेक्टवर येतो. मग अशा पद्धतीचं हे बिल्डरला अलाव करायचं का नाही तर हा सुद्धा निर्णय सोसायटीने घेतला पाहिजे आणि तो पूर्ण विचार करूनच अशा पद्धतीचे टर्म्स कंडिशन्स या सगळ्या त्या रिडेव्हलपमेंटच्या अग्रीमेंट मध्ये घेतल्या पाहिजे.
1: आणि सर सोसायटी लेवलला कन्सेंटच्या बाबतीमध्ये कन्सेंट इश्यूज काही असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही त्याला बघतात?
0: कन्सेंट
1: म्हणजे सोसायटी आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 9 लोक 8 लोक हो म्हणताय, 2 लोक नाही म्हणताय, तर ते
0: नाही बरोबर आहे. असे नाही असे बरेचसे इश्यूज आता येत आहेत. जरी शासनाने वेगवेगळ्या किंवा सहकार खात्याने वेगवेगळ्या त्यांच्या परिपत्रकांमध्ये लिहिलेलं आहे की 75% किंवा मेजॉरिटी जर बहुमताने जर तुमचं ठरलंय की रिडेव्हलपमेंट करायचं तर त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची ऑर्डर नक्कीच पास होऊ शकते. पण अशा वेळेस त्या ज्या जे लोकांना मान्य नाहीये, ज्या सभासदांना ही रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये, तर त्यांच्याकडून फ्लॅटचा ताबा घेणे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होऊन जाते. कारण जरी तुमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या ऑर्डर आहेत, तुमचे सगळे डॉक्युमेंट झालेले आहेत, पण त्यांचा ताबा हा फिजिकल पोझिशन तुम्ही घेऊन ते प्रत्यक्षात रिडेव्हलपमेंट चालू करणे तर हा थोडासा म्हणजे वेळ काढू होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीची मानसिक तयारी ही त्या सभासदांनी ठेवली पाहिजे.
1: सर म्हणजे मग इन शॉर्ट आपण एकदा रिकॅप करूया की रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये मेंबर्सने कोणत्या क्लॉजेस विशेष लक्षपूर्वक वाचायला हव्यात, तर त्यामध्ये आता आपण मागून सुरुवात करूया. तुम्ही म्हणले की लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी,
0: करेक्ट, प्रोजेक्ट फायनान्स,
1: प्रोजेक्ट फायनान्स जो आहे तो विषय की तो बघायला पाहिजे.
0: अजून FSI शेअरिंग बद्दल काय त्याच्यामध्ये अटी शर्ती त्या लिहिल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर ज्या अम्युनिटीज देणार आहेत त्या अम्युनिटीचा सगळा उल्लेख त्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट बिल्टअप एरिया जो आहे तर त्या संदर्भात स्पष्ट सगळे जे उल्लेख आहेत ते असले पाहिजे. आणि काही ठिकाणी प्रोजेक्ट कम्प्लीट करायची शाश्वती म्हणून काही सोसायटी या बिल्डरकडून बँक गॅरंटी सुद्धा मागतात. मग अशा पद्धतीचे सुद्धा काही अरेंजमेंट सोसायटीने केली तर प्रोजेक्ट कम्प्लीट जर कदाचित नाही झाला तर ती बँक गॅरंटी ही त्या सोसायटीच्या मेंबर्सला नक्कीच एक दिलासा देणारी असू शकते. कारण एकदा जी जुनी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग जर आपण पाडली आणि जर तो प्रोजेक्ट जर वेळेत कम्प्लीट झाला नाही तर सभासदांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर अशा पद्धतीच्या क्लॉजेस नंतर अजून एक जे बिल्डर घरभाडं देतात त्या संदर्भात सुद्धा स्पष्टता सगळी पाहिजे. कारण जर त्या पर्टिक्युलर वेळेत प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला आणि त्याच्यानंतर बिल्डरने घरभाडं देणं सुद्धा बंद केलं तर अशा वेळेस आर्थिक अडचण निश्चितच सभासदांना होऊ शकते. तर अशा सगळ्या अटी शर्ती या सगळ्या प्रॉपरली त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत का नाही याची खात्री केली पाहिजे.
1: सर प्रॉपर्टी डिस्प्युट्स मध्ये लिटिगेशन अनेक वर्ष का चालतात सगळ्यांचा?
0: बरोबर आहे. ऍक्च्युली आपल्याकडे म्हणजे जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये सगळ्यांना समान संधी दिली आहे आणि कोणावर सुद्धा अन्याय होऊ नये हा सगळ्यात पहिले जो म्हणजे आपण जे न्यायदेवता आहे तर त्यांचा उद्देश असतो. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जे डॉक्युमेंट्स कोर्टात सबमिट करणे, त्याच्यानंतर जर कोणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी जर वेळ मागितला तर तो वेळ देणे आणि त्याला पूर्ण संधी देणे, तर ही जी प्रोसेस आहे. आणि दुसरी अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंडन्सी ऑफ लिटिगेशन. हजारो लाखो दावे हे कोर्टामध्ये आज पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे मेहरबान कोर्टाला तुमच्या

0: व्याला तेवढा वेळ देणं शक्य आहे का? आणि मग त्याच्यामुळे साहजिक तारीख ज्या आहेत ह्या लांब लांबच्या पडतात. आणि एक तारीख जर 2 महिन्याची पडली आणि त्याच्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट फार मोठी झाली नाही तर पुढची अजून 2 महिन्याची तारीख पडते. मग असं करत करत ते वर्षानुवर्ष सगळं ते चालत राहतं.
1: बरोबर सर, आजच्या डिजिटल रेकॉर्ड आणि ऑनलाईन सिस्टम मुळे प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स प्रोसेस मध्ये नेमका काय बदल झालाय आणि ऑनलाईन डॉक्युमेंट्स वर ब्लाइंड ट्रस्ट ठेवणं कितपत रिस्की असू शकतं?
0: नक्कीच पूर्वीच्या मनाने आता टेक्नॉलॉजिकली आपण खूपच ऍडव्हान्स झालो आहोत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या त्या सरकारी कार्यालयात जाऊन ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून घेऊन ते व्हेरीफाय करणं हे खरोखर सामान्य माणसाला अशक्य आहे. पण आता शासनाने खूप वेगवेगळ्या प्रकारे हे डॉक्युमेंट जे आहेत प्रॉपर्टीचे हे डिजिटल स्वरूपात अव्हेलेबल केलेले आहेत. तुम्हाला जर 7/12 पाहिजे असेल तर तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा 7/12 फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तिकडे स्वतः वेळ आणि हे सगळं खर्च करून तिथे जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 7/12 उतारा मिळू शकतो. जे अनेक प्रकारचे जे खरेदी खतं अग्रीमेंट्स जे तुमच्या फाईलला असतात ते डॉक्युमेंट्स खरे आहेत की बनावट आहेत हे चेक करण्यासाठी सुद्धा www.igrmaharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जर त्या डॉक्युमेंटचे नंबर तिथे टाकले तर तुम्हाला त्याचा इंडेक्स किंवा पूर्ण डॉक्युमेंटसुद्धा हे डाउनलोड करून मिळतं. अगदी तुमच्या मोबाईलवर कम्प्युटरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन ती सगळी प्रोसेस करून त्याची काही गरज नाही. तुम्हाला ते डिजिटल स्वरूपात सुद्धा ते सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत की जेणेकरून फसवणूक आपली टाळू शकते. आता असे अनेक प्रकार होत आहेत की रजिस्टर डॉक्युमेंट जे हुबेहूब दिसणारे डॉक्युमेंट जे चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीला सुद्धा तो ओळखू शकत नाही की हे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत की फेक आहेत. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट हे मार्केटमध्ये काही लोक बनवतात आणि त्या आधारे फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही डिजिटल रेकॉर्ड जे गव्हर्नमेंटच्या साईट्सवर आहेत ते तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही निश्चित त्याच्यानंतर कोर्टाचं सुद्धा जे ऑनलाईन सगळं रेकॉर्ड आहे तुम्ही ते कुठल्याही केसचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण जो रोजनामा आहे तो तुम्हाला त्या तुमच्या मोबाईलवर दिसू शकतो. काही ऑर्डर झाल्या असेल तर ऑर्डर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे बरेचसे रेकॉर्ड हे डिजिटल असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता फक्त रेकॉर्ड तर तुम्हाला जेन्युइन मिळणार पण AIचा वापर हा बऱ्यापैकी आता लोक करतात आणि त्या आधारे काही रेफरन्सेस शोधायचा प्रयत्न करतात. तर मी असा सल्ला देईल की हे जे रेफरन्सेस तुम्ही जे घेतात तर ते ट्रस्टेड सोर्स मधून हे व्हेरीफाय केले पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण केवळ AIने जर तुम्हाला काही माहिती दिली तर ती 100% खरी असेलच तर ह्याची काही आता शाश्वती राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे हे ट्रस्टेड सोर्स करून हे वेगवेगळ्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स मधून ही जी तुम्हाला माहिती मिळतीये तर ही माहिती ऑथेंटिक आहे का नाही त्याचं व्हेरिफिकेशन करून मगच पुढे ते त्याचा वापर केलेला योग्य आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि आपण आता एवढ्या वेळ जी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन मध्ये लोक ऍडव्होकेट यांच्याकडे अनेक वेळा उशिरा येतात हा प्रॅक्टिकल पॅटर्न तुम्हाला कितपत दिसतो? म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह लीगल कन्सल्टेशन जो कल्चर आपण म्हणूया प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट अजून कमी आहे असं म्हणता येईल का?
0: म्हणजे माझा तो अनुभव असा आहे की अजून नगण्य आहे. म्हणजे आमच्याकडे 90-95% लोक हे जेव्हा काहीतरी अडचण होते किंवा काहीतरी डिस्प्युट वाद तयार होतात तेव्हाच आमच्याकडे येतात. आणि मग त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट केले तर त्यावेळेस तुम्ही हे कुठल्या वकिलांकडून चेक केले होते का, तर त्यावेळेस त्यांचं उत्तर येतं की नाही म्हणजे आम्ही हे चेक नाही केले, आम्हाला तशी काही गरज वाटली नाही. पण आता आम्हाला वाटतंय की आता मी पुढचं जेव्हा ट्रान्झॅक्शन करू तेव्हा आम्ही नक्कीच पहिले वकिलांचा सल्ला घेऊन मगच कुठल्याही कागदपत्रांचा सह्या करू. तर असे जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हाच या पद्धतीचा म्हणजे लोकांचा अप्रोच हा होतो. पण नक्कीच आता हळूहळू तसा अवेअरनेस वाढतो आहे जसे जशा फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत आणि जे बाकीचे जे सगळ्या लोकांना काही अनुभव येत आहेत तर हळूहळू लोक आमच्याकडे येतात आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी ते डॉक्युमेंट आमच्याकडून चेक करतात आणि मगच ते पुढचं ट्रान्झॅक्शन करतात. तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करेल की कुठलाही व्यवहार करायच्या आधी किंवा कुठलाही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधी हे तुम्ही जे कागदपत्र आहेत हे तज्ज्ञ वकिलांकडून तुम्ही हे तपासून घेतले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये जो लागणारा वेळ आणि पैसा आणि तुम्हाला जो त्याच्यामध्ये भविष्यात जी अडचण होणार आहे तर त्या मनाने हा फारच नगण्य आहे. तर त्याच्यामध्ये कुठलाही कंटाळा न करता हा तुम्ही डॉक्युमेंट जर हे चेक करून घेतले तर जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर हे खूप हे फायदेशीर ठरू शकतं. आणि जे पुढे जो तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास होणार आहे तर त्याच्यापासून नक्कीच तुमची सुटका होऊ शकते.
1: सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, प्रॉपर्टी घेण्यापेक्षा प्रॉपर्टी सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं आहे, या वाक्याकडे तुम्ही प्रॅक्टिकली कसं पाहता?
0: नक्कीच, कारण जी एखादी आपली प्रॉपर्टी आहे तर ही आपल्या आयुष्याची पुंजी आहे आणि आपली ती एक सुरक्षित गुंतवणूक आहे. किंवा आपल्याला जेव्हा असं वाटतं की जेव्हा आपल्याला गरज पडेल तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी आपण विकून आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या आपण भागवू शकतो. तर हा कुठली प्रॉपर्टी घेण्यामागचा आपला उद्देश असतो त्याच्यामुळे. आणि जर अशा अडीअडचणीच्या काळात जर ती प्रॉपर्टी विकून जर आपल्याला त्याचा फायदा घेता येणार नसेल तर अशा वेळेस ती सगळी जो गुंतवणुकीलाच काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर्टी तर निश्चित घेतली पाहिजे, पण आहे ती प्रॉपर्टी सांभाळणं पण खूप आवश्यक आहे. आणि त्याचे जे सगळे कागदपत्र आहेत ते सुद्धा एक प्रॉपरली अरेंज करून आपल्याकडे पाहिजे. खास करून सध्या जे ओपन प्लॉट्स वगैरे आहेत तर बऱ्याच वेळेस आपण ते प्लॉट घेऊन त्याच्याकडे पुढे लक्षच देत नाही. तर त्याबद्दल मी एक सगळ्यांना सल्ला देईल की त्या प्लॉटचा जो सातबारा आहे तो तुम्ही वेळच्या वेळी काढला पाहिजे. त्या जिथे तो प्लॉट आहे तर तिथे जाऊन तुम्ही थोडं चक्कर मारली पाहिजे आणि त्याच्यावर नीट देखरेख ठेवली पाहिजे. नाहीतर मग अशा वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळत आहे की ज्या प्लॉटकडे कोणी जातच नाही किंवा ज्याचा सातबारा कोणी डॉक्युमेंट चेक करत नाही तर अशा प्लॉट्स बद्दल डुप्लिकेट माणसं उभे करून त्या प्रॉपर्टीची परस्पर विक्री झालेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जे हे करणाऱ्याचे जे गुन्हेगार आहेत तर ते बरोबर ते लक्ष ठेवून असतात की ह्या प्रॉपर्टीवर वर्षानुवर्ष कोणी आलेलं नाही, म्हणजे ह्या प्रॉपर्टीकडे कोणाचं लक्ष नाही. अशा पद्धतीचं जे जागा आहेत त्या बरोबर हेरून त्याच्यावर अशा पद्धतीची गुन्हेगारी हे कृत्य होत आहेत त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला जर असे कुठल्याही प्रकारे ट्रान्झॅक्शन आढळलं आणि ते जर तुम्ही वेळेत जर त्याच्याबद्दल काही कायदेशीर कारवाई केली तर त्याच्याबद्दल न्याय मिळायचे चान्सेस हे नक्कीच जास्त आहेत. आणि खूप उशीर झाला तर मग ते लीगल कॉम्प्लिकेशन वाढतात.
1: आणि कायद्याला आपल्याकडनं तीच अपेक्षा आहे की तुम्ही वेळेत या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.
0: बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या म्हणजे प्रॉपर्टी नवीन विकत घ्याच, पण आहे ते प्रॉपर्टी सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर पुढे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
1: सर आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि सखोल चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. प्रॉपर्टी टायटल रिडेव्हलपमेंट, सक्सेशन डिस्प्युट्स, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, रिडेव्हलपमेंट, फ्युचर लिटिगेशन याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे सामान्य नागरिकांना प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स आणि लीगल व्हेरिफिकेशन्सकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. थँक्यू सो मच सर.
0: येस, थँक्यू व्हेरी मच. मला इथे आज तुम्ही आमंत्रित केलं आणि माझं नॉलेज सगळ्यांसोबत शेअर करायची संधी दिली त्याबद्दल रेडिओ विश्वास यांचं मी खूप खूप आभारी आहे.
1: थँक्यू सो मच सर. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: आता ऐकूयात अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत चित्रपट कब तक चुप रहोगी. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलंय बप्पी लहिरे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: एकाचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.
1: आम्ही जाम की खनक नाही, पायल की झलक चाहिए.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोते हो, अध्यात्मात रजोगुणी आणि तमोगुणी मंडळींचा भरपूर भरणा असतो. अशा व्यक्ती आध्यात्मिक जगतात वैचारिक प्रदूषण निर्माण करतात बरं का. आपण गुरुपदी आरूढ झालो आहोत असे दाखवून हे लोक सांसारिक दुःखाने रंजलेल्या गांजलेल्या लोकांना नादी लावतात. समर्थांनी या श्लोकात अशा दांभिक गुरूंचे प्रकार आणि लक्षणे सांगितली आहेत आणि त्यांचा समाचार घेतला आहे. चेटकी म्हणजे जारण मारण उच्चाटन करणारी एक हीन विद्या आहे. काही गुरु ही तंत्रविद्या आत्मसात करून लोकांना फसवतात. चाळकू म्हणजे फसवणारा, आपल्याला देवाचे दर्शन झाले आहे अशा कथा सांगतात किंवा पुनर्जन्माच्या कथा सांगतात. गतजन्मी तू सुदामा होतास किंवा गतजन्मी तू राधा होतीस इत्यादी इत्यादी. भोळ्या भाबड्या लोकांना अशा प्रकारे फसवून हे चाळकू नादी लावतात. द्रव्य भोंदू म्हणजे लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि पैसे कमवायचे. निंदकू म्हणजे इतर संतांना नावे ठेवायची. पण समर्थ म्हणतात खरे गुरु असे नसतात, दुसऱ्याची निंदा करून कधी कोणी मोठा होत नसतो. श्रोते हो, निंदा आली की त्या पाठोपाठ मत्सर येतो. अशा लोकांना समर्थ मच्छरू म्हणतात. भक्तिमंद म्हणजे काही गुरूंमध्ये नुसता डामडौल असतो पण भक्तीचाच अभाव असतो. अशा लोकांना समर्थ भक्तिमंद म्हणतात. केवळ ज्ञानाने आपला मोक्ष मिळत नसतो, पण काही गुरु मात्र ज्ञानाने उन्मत्त झालेले असतात. असे उन्मत्त गुरु आपले नुकसान करणार हे नक्की समजावे. काहींना गांजासारख्या उत्तेजक द्रव्यांचे व्यसन असते. शुद्ध परमार्थ सोडून परमार्थाच्या नावाने अशी विकृती समाजात दिसते. अशा सगळ्या भोंदू साधूंचा समाचार घेतल्यानंतर चौथ्या चरणात समर्थ साधू संत किंवा श्री गुरु कोणाला म्हणावे ते समजावतात. ज्यांच्याजवळ अगाध ज्ञान आहे त्यांना साधू म्हणावे. खरे ज्ञान हे मीपणा टाकून देते. मीपणाची एकही ओळख खऱ्या सत्पुरुषात नसते. खरे ज्ञान हे अंतरंगात भिनलेले असते. ते आपल्याला जागृत करते. ते आपल्याला योग्य त्या मोक्ष मार्गावर नेते. असे सद्गुरु आपला मोक्ष प्राप्तीचा मार्ग चुकू देत नाहीत. समर्थ म्हणतात असा ज्ञानी पुरुष त्यालाच साधू म्हणून ओळखावे. समर्थ अशा सत्पुरुषांचे वर्णन दासबोधात करतात. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती श्रीराम. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधकार निरसी जीवत्मया परमात्मयासी ऐक

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
3: तेरा ख्याल मेरे दिल से जा नहीं सकता, तमाम उम्र मैं तुझको भुला.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपे, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
6: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
5: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे। उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा। नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी। नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल। प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल। या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
6: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
5: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512।

जैसे मंदिर में लव दिए की। रसिक हो नमस्कार, पण आज पहिला नमस्कार तर या आवाजाला केला पाहिजे। मंदिरातल्या शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीची आठवण करून देणाऱ्याला या स्वराला केला पाहिजे हा नमस्कार। होय, हेमंत कुमार यांचा हा सात्विक स्वर। स्वर सम्राज्ञी लता दीदी एकदा म्हणाल्या होत्या, हेमंदा गाते हैं तो ऐसा लगता है कि जैसे कोई साधु गा रहा हो मंदिर में बैठकर। अगदी यथार्थ वर्णन केलंय, अचूक वर्णन केलंय त्यांनी या अलौकिक स्वरांचं। आणि हाच स्वर ऐकण्यासाठी चुप है धरती, चुप है

सप्टेंबर 16 सप्टेंबर हा हेमंदाचा स्मृती दिन. मित्रांनो, आज हेमंदा आपल्यात नाहीत, पण त्यांचे स्वर मात्र आपल्यात आहेत. गायक, संगीतकार, रवींद्र संगीताचे सच्चे पाई, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे, महत्वाचं आहे. म्हणूनच त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय ही गीत प्रतिमा. होय, काही गाणी, काही आठवणी, जगणं सुंदर आणि आपली जिंदगी खूबसूरत करणाऱ्या या आठवणी.

देवबोलतो बालमुखातून देवडोलतो उंच पिकातून, अशी एका सुंदर गाण्याची तेवढी सुंदर ओळ आहे मित्रांनो. आणि हा देव गातो तो कुणाच्या गळ्यातून? तर हेमंत कुमार यांच्या गळ्यातून. संगीतकार सलील चौधरी एकदा हेमंतांना म्हणाले होते, जर ईश्वर गात असेल तर त्याचा आवाज तुमच्यासारखाच असेल. पहा केवढी मोठी प्रशंसा आहे ही, देवाचा आवाज, व्हॉइस ऑफ गॉड. आता याच देवाच्या आवाजानं देवाचीच करुणा भाकली, देवालाच प्रश्न विचारला, असं झालं तर? आणि यामधूनच निर्माण झालं हे नितांत सुंदर गाणं, जिंदगी के लेने वाले, जिंदगी के देने वाले, प्रीत मेरी छीन के बता तुझे क्या मिला.

हेमंत कुमारांचं खरं नाव म्हणजे हेमंत मुखोपाध्याय. बंगाली संगीताचे आणि रवींद्र संगीताचे ते मोठे भोगते. बंगाली सिनेमात त्यांचा मोठा दबदबाही होता. बंगाली चित्रपटासाठी त्यांनी बांधलेल्या धून आणि चाली इतक्या सुरेख होत्या की त्यापुढे हिंदी सिनेमातही तशाच आल्या. आता गंमत पहा हा, कोहरा सिनेमातलं ते गाणं ये नयन डरे डरे छान आहे, पण या गाण्याचं मूळ रूप तुम्हाला ऐकायचंय, ये रात अमार तोन मार. हेमंतांच्या स्वर्गीय आवाजात हे गाणं ऐकणं म्हणजे श्रवण सुखाची कमाल आहे. ऐकूया आपण.

मित्रांनो, पारितोषिक, सन्मान आणि पुरस्कार बरेचसे असतात, पण पद्म पुरस्कार हे तर सर्वोच्च नागरी पुरस्कार. पद्म पुरस्कारांचा पाठलाग करताना कधी कधी कलावंताची हयात संपून जाते, पण हे पुरस्कार नाकारणाराही एखादा कोणी असू शकतो यावर विश्वास नाही बसत आपला. होय, पण हेमंतांना त्यांच्या संगीत सेवेसाठी पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देण्यात आले होते. त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांना कसल्याच मानसन्मानाची गरज नव्हती आणि अपेक्षाही नव्हती मंडळी, कारण तो जोगी होता. आणि जोगी ना मांगे ये सोना चांदी, मांगे दर्शन देवी, तेरे द्वार खडा एक जोगी.

याच नागिन चित्रपटासाठी त्यांना बेस्ट म्युझिक डिरेक्टरचा अवॉर्ड मिळाला. तसं तर संगीत दिग्दर्शक म्हणून आनंद मठ होय. आनंद मठ हा त्यांचा पहिला वहिला चित्रपट, त्यातलं वंदे मातरम आजही आपण अभिमानानं ऐकतो. आजही ऐकू वंदे मातरम.

0: शेकडो चित्रपट, बंगाली हिंदी संगीत, परदेश दौरे, लाईव्ह शोज, हे सगळं चालू असतानाच अखेर तो दिवस आला, 26 सप्टेंबर 26 सप्टेंबर 1989 ढाक्यावरून एक कार्यक्रम आटपून ते कोलकात्याला आले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हे मंदा गेले, त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे शब्द काय होते? की कोष्टो, की कोष्टो, म्हणजे किती हे कष्ट. बस हे मंदा गेले आणि संगीत क्षेत्रात शांतता पसरली. बस एक चुपसी लगी है.
1: बस रे चुपसी.

0: सव्वीस सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर या दोन्ही तारखांनी, होय या दोन्ही तारखांनी चित्रपट सृष्टीचं आणि चित्रपट संगीताचं बरंच नुकसान देखील केलंय. कारण 26 सप्टेंबरला हेमंदा गेले आणि 27ला बुलंद आवाजाचे महेंद्र कपूर ही गेले. महेंद्र कपूर यांची आठवण झाली तरी मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हेच गाणं आठवतं. जणू नॅशनल अँथेम असावं असं ते गाणं. शिवाय चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों हेही आठवतं. या दोन्ही गाण्यांनी महेंद्र कपूरना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. गमो का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो असं शानदारपणे सांगणारे महेंद्र कपूर प्रत्यक्षातही तसेच दिलदार होते, खुशमिजाज होते. ते म्हणत अभी अलविदा मत कहो दोस्तो, मत कहो दोस्तो.
1: अभी अलविदा मत कहो.

मंडळी कलावंत जातात पण त्यांची कला मात्र जिवंत राहते. अमर होते, हेमंता आणि महेंद्र कपूर हे त्यांच्या अजरामर गाण्यांच्या रूपानं आजही आपल्यातच आहेत आणि राहणारही आहेत. या दोन गायकांनी एकत्र गायलेलं एक अप्रतिम गीत आता आम्ही तुम्हाला ऐकवतोय. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र, ऐकूया गीत प्रतिमेची ही पेशकश खास तुमच्यासाठी. जो दिया था तुमने एक दिन मुझे फिर वो प्यार दे दो, एक कर्ज मांगता हूँ बचपन उधार दे दो, बचपन उधार दे दो. नमस्कार, शुभ रात्रि.

0: त्यांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420457.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
3: ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीत रचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार नौशाद. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धरम काटा या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
3: बदन या चित्रपटामधलं शकील बदायुनी यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार रवी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. खामोश निगाहे या चित्रपटामधलं गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत रवी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हे गीत ऐकणार आहोत हेमलता यांच्या स्वरात, दुल्हन वही जो पिया मन भाए या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. अंजानी ह्यांचं आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि अभिजित यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम, आजच्या या कार्यक्रमात आपण लता मंगेशकर यांच्याबाबतचा एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण, या आठवड्यातच लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे, 28 सप्टेंबर. तसेच 1 ऑक्टोबर हा संगीतकार सचिनदेव बर्मन यांचा जन्मदिवस आहे. तर या दोन्ही जन्मदिनाच्या निमित्ताने हा या दोघांच्या बाबतचा एकत्रित असा हा किस्सा. मित्रांनो, कधी कधी एखाद्या वाईट गोष्टीमधून देखील चांगल्या गोष्टीची निर्मिती होत असते. आता हेच पाहना, 1957 सालच्या सितारों से आगे या चित्रपटाच्या नंतर लता मंगेशकर आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी पुढची 4-5 वर्ष एकत्र काहीच काम केले नव्हते. याचं कारण अगदी क्षुल्लक होतं बरं का. याबाबत सिने रसिकांमध्ये कायम चर्चा चालू असते की नेमकं कारण काय होतं लता आणि सचिनदेव बर्मन यांच्या भांडण होण्याचं. खरं तर लता मंगेशकर हा सचिनदेव बर्मन यांचा 50-च्या दशकातील अत्यंत आवडीचा स्वर होता. त्या काळात ते असं म्हणायचे की मला फक्त तुम्ही हार्मोनियम आणि लता मंगेशकर द्या, मी जगातला सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गाणी तुम्हाला करून देतो. आणि त्या काळातली लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांची गाणी बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त होतं. ठंडी हवा ये लहरा के आए, चांद फिर निकला मगर तुम न आए, तुम न जाने किस जहां में खो गए, फैली हुई है सपनों की बाहे. ही 50-च्या दशकातील या दोघांची गाणी त्यांच्या कर्तृत्वाची आणि लोकप्रियतेची साक्ष द्यायला पुरेशी आहेत. मग लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांच्यात वितुष्ट नेमकं आलं कसं? यातलं एक कारण असं सांगितलं जातं की सितारों से आगे हा जो 1957 सालचा चित्रपट होता, या सिनेमातील एक गाणे लता मंगेशकरने रेकॉर्ड केले होते. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर सचिनदेव बर्मन यांच्या असं लक्षात आलं की गाण्यामध्ये काहीतरी उणीव आहे, कमतरता आहे, कुठेतरी काही मिस होत आहे. म्हणून त्यांनी गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर लता मंगेशकर यांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं आपल्याला हे गाणं पुन्हा एकदा रेकॉर्ड करावं लागेल. गाण्याचे बोल होते सैया कैसे धरू धीर, परंतु काही कारणाने लता मंगेशकर या गाण्याच्या रेकॉर्डिंगला येऊ शकले नाहीत. त्या काळात त्या प्रचंड बिझी होत्या, त्यामुळे या सिनेमामध्ये हे पूर्वीचंच रेकॉर्डिंग ठेवावं लागलं. संगीतकार सचिनदेव बर्मन यांना मात्र ही गोष्ट खूपच इन्सल्टिंग वाटली. त्यांनी ताबडतोब लता मंगेशकर यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुढची 4-5 वर्ष सचिनदा यांच्याकडे लता अजिबात गायली नाही. उपद्रवी लोकांनी दोघांचे कान भरले, त्यामुळे त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढत गेला. याच काळात सचिनदेव बर्मन यांच्याकडे आशा भोसलेपूर गात होत्या. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांनी या काळात सचिनदाकडे गाणे गायली. पण हे भांडण जे होतं हे मिटलं 1961 साली. पण या मिटलेल्या भांडणामुळे 3 चांगल्या गोष्टी घडल्या बरं का. 2 दिग्गज कलावंत संगीत क्षेत्रामध्ये आले, त्यातील पहिले होते संगीतकार राहुल देव बर्मन. तर हा एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की एक तर भांडण कसं मिटलं आणि हे दिग्गज कलाकार कसे गाण्याच्या क्षेत्रामध्ये आले. संगीतकार राहुल देव बर्मन यांचा पहिला चित्रपट होता महमूद यांचा 1961 सालचा छोटे नवाब. खरं तर सचिनदेव बर्मन आणि लताचे त्या काळातील ताणलेले संबंध पाहताना सचिनदेव बर्मन यांच्या मुलाने म्हणजेच RD ने लताकडे ॲप्रोच होणं हेच बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटलं. परंतु RD बर्मन यांनी असं काहीही मनात न आणता ते सरळ लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि म्हणाले, मी पहिलाच चित्रपट संगीतबद्ध करतो आहे,
या माझ्या पहिल्या सिनेमासाठी पहिलं गाणं आपण गावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. लता मंगेशकर लगेच तयार झाल्या आणि रिहर्सलसाठी त्या सचिंद्र वर्मन यांच्या घरी आल्या. हे गाणं होतं मालगुंजी रागातलं घर आजा घिर आई बदरिया सावरिया. पहिल्याच दिवशी लता मंगेशकर जेव्हा रिहर्सल करत होते तेव्हा आतल्या रूममध्ये सचिंद्र वर्मन बसले होते. ते पडद्याच्या मागून लताकडे पाहत होते. लताचे लक्ष जेव्हा पडद्याकडे गेले तेव्हा ती तात्काळ उठली आणि बर्मन यांच्या जाऊन पाया पडली. दोघांमधील मतभेदाचे गिले शिकवे एका क्षणात दूर झाले. दोघांचे डोळे पाण्याने डबडबले होते. एका क्षुल्लक कारणामुळे आपण 3-4 वर्षे एकमेकांपासून दूर होतो, एकत्र काम करत नव्हतो याची जाणीव दोघांना झाली. सचिंद्र बर्मन यांनी लताला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की माझ्या पुढच्या सिनेमात तू नक्की गाणार आहेस हे लक्षात ठेव. आता 5 वर्षाच्या गॅपनंतर लताने सचिंद्राकडे गायलेलं पहिलं गाणं होतं बंदिनी या बिमल रॉय यांच्या चित्रपटातील मोरा गोरा अंग लैले मुहे श्याम रंग दई दे. हे गाणं लिहिलं होतं गीतकार गुलजार यांनी. त्यांनी सिनेमासाठी लिहिलेलं हे पहिलंच गाणं होतं. म्हणजे बघा, लता मंगेशकर आणि सचिंद्र बर्मन यांच्या मतभेदानंतर हे दोन रत्न आपल्याला भारतीय सिनेमात आलेले दिसले. एक होते आर डी बर्मन आणि दुसरे गुलजार. आणि यातली तिसरी एक आनंदाची गोष्ट अशी होती की ज्या गाण्यामुळे लता मंगेशकर आणि सचिंद्र बर्मन यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं ते गाणं सचिंद्र बर्मन यांनी नंतर पुन्हा व्यवस्थित पॉलिश करून आपल्या नवीन चित्रपटात लता मंगेशकर यांच्याकडूनच गाऊन घेतलं. ते गाणं होतं गाईड चित्रपटातील मोसे छल किए जा. म्हणजे बघा, एका वाईट गोष्टीतून किती चांगल्या गोष्टींची निर्मिती होते. मित्रांनो, 28 सप्टेंबर हा लता मंगेशकर यांचा वाढदिवस जन्मदिवस, तर 1 ऑक्टोबर हा संगीतकार सचिंद्र बर्मन यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्यातील दुरावा आणि परत त्यांनी एकत्र आल्यानंतर केलेलं काम याबद्दल हा किस्सा होता. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आमच्या रेडिओ विश्वासला नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
4: Mm-hmm.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे पवित्र पापी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
2: विश्वास नाशिककरांचा।
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
4: विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानाडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर, कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे। मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: दिवस टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अपराध या चित्रपटामधले. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात वर्मा मलिक यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. हे गीत आपण ऐकणार आहोत चुनौती या चित्रपटामधलं.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशियाना या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: आता ऐकणार आहोत प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत रफिक सागर यांच्या आवाजात.

0: रफिक सागर यांनी गायलेलं कुलवंत जानी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं गीताला संगीत होतं बप्पी लहरी.
1: दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी नाशिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने द बॉम्बे ब्लड फॅन्टसी फिल्म स्क्रीनिंग ह्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आलं आहे. द बॉम्बे ब्लडच्या कलाकारांसोबत मुलाखत. मुलाखतकार चित्रपट समीक्षक श्री आशिष चव्हाण. ठिकाण विशाखा सभागृह कुसुमाग्रज स्मारक गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
0: हे गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे दो रास्ते या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं गीत एक ही रास्ता या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदीवर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना, गीताला संगीत आहे राजकोमल यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे, तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

पतिता या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अमित खन्ना यांचं किशोर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अविनाश या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया श्रीकृष्ण लीला या चित्रपटामधलं गीत. भरत व्यास यांची शब्दरचना, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार SN त्रिपाठी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. हे गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया योगेश गौड यांची गीतरचना SP बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे निखिल विनय यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत शोर और शांत या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पेरेलाल यांच्या संगीताने सजलेलं चित्रपट आहे आए दिन बहार के.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात. हे गीत आहे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वंदना या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मन्नाडे यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रेम धवन यांचं
3: आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किसान और भगवान या चित्रपटामधलं.
4: अरे जब धरती थी आग उगलती गर्म हवाएं

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: जी चुके जी।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

तड़पाने में पियो पिलाओ जी भर के आए हो जब मैखाने में पियो ना

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

आंखों में आंखें ना।

निकालो मुझे कुछ

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विषय

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास मराठी गझल मुशायरा संकल्पना विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप आयोजक डॉक्टर मनोज शिंपे अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत भेट द्या किंवा कॉल करा.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.